असे बरेचसे उखाणी आता सुटायला लागली आहेत. आणि ही जी एक कहाणी आत्ता मी सांगणार आहे ही नवीन असं काहीतरी घेऊन आलेली आहे. बरं, गेले अनेक वर्ष त्याचा शोध होतोय किंवा शोध सुरू आहे, त्याच्याविषयी संशोधन सुरू आहे, आणि नवीन यातनं बरंच काहीतरी मिळू शकेल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. दरवर्षी काय असतं की या ऑक्टोबर महिन्यातनं खूप मोठ्या सन्मानाची म्हणजे नोबेल पुरस्कारांची घोषणा होते, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असू देत. यावर्षी 2026 भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जो आहे हा बेल्जियन अमेरिकन शास्त्रज्ञ फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. आता हालझेन यांना जाहीर झाला पण यांचं संशोधन काय तुम्हाला सांगते. आपल्या

या संपूर्ण अंतराळामध्ये असे काही कण आहेत, की जे अत्यंत सूक्ष्म आहेत, म्हणजे अणुरेणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहेत. बरं, हे प्रवास करतात, हे फिरतात, यांचा वेगही आहे, यांचं वस्तुमान अगदी नगण्य आहे, पण ते आपल्या शरीराच्या आरपार जातात, अगदी पृथ्वी सूर्य यांच्यासुद्धा आरपार जातात असे हे कण आहेत. आणि यांना भूतकण असं म्हटलेलं आहे, गोस्ट पार्टिकल्स. डोळ्याने दिसत नाहीत, मायक्रोस्कोप खाली शोधायला गेलं तर दिसत नाहीत, पण त्यांचं अस्तित्व आहे. बरं, ते शोधायचं कसं? ते शोधण्यासाठी जी प्रयोगशाळा तयार केली ती सुद्धा अंटार्क्टिकाच्या खूप खाली खोलवर. आणि ती शोधली कशाच्या माध्यमातून? तर मोठा असा बर्फाचा असा खूप मोठा असा पर्वत म्हणूया किंवा भाग असा तयार केला गेला, आणि त्यातून मग प्रवास करत असताना, त्या घनरूप बर्फातून प्रवास करत असताना तो जो न्यूट्रिनो पार्टिकल आहे किंवा न्यूट्रिनो कण आहे ज्याला गोस्ट पार्टिकल असं म्हटलेलं आहे, तो दिसला. आणि तो दिसावा यासाठी अंटार्क्टिकाच्या खूप अशा बर्फाळ प्रदेशामध्ये तो टेलिस्कोप बांधायला लागला. म्हणजे जवळपास ती बर्फाची लादीच आहे. आपल्याला शाळेत असताना आपण काय शिकलो? की जग कशापासून बनलेलं आहे, अणुरेणू, मग कणाद महर्षींचं, त्याच्यानंतर मग सगळे क्युरी, बरेच शास्त्रज्ञ, मी त्यांची नावं घेत नाहीत, मग आपल्याला ते प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, मग ते अणुअंक, अणुभारांक वगैरे वगैरे, हे सगळं. पण हे तर आता त्याच्याही पलीकडचं आहे. म्हणजे आता शाळेच्या पुस्तकांमध्ये न्यूट्रॉनो आपल्याला दिसेल, न्यूट्रिनो. म्हणजे याला काय म्हणूया बरं? याला विज्ञानाच्या भाषेत गोस्ट पार्टिकल्स म्हटलेलं आहे, भूतकण म्हटलेलं आहे, पण आता याच्यावर काही प्रभार नाहीये कुठलाही. आणि ते कशातूनही आरपार जातात, भिंतीवरून, भिंतीच्या आतमधून, सूर्य, तारे, अगदी ब्लॅक होल्स ज्याला कृष्णविवर म्हणतो त्याच्यातूनही जातात, आपल्या शरीरातून सुद्धा आरपार जातात. म्हणजे बघा कसं काय, आता हे कसे काय बरं पकडायचे? दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या खाली जवळपास 1.5 ते 2.5 किलोमीटर खोल पट्ट्यात 1 घन किलोमीटर क्षेत्राचा बर्फाचा टेलिस्कोप, म्हणजे जवळपास बर्फच, आणि त्या बर्फातनं मध्ये मध्ये अशी छिद्र पाडून त्याला 5,000 जास्त असे लाईट सेन्सर्स आतमध्ये टांगण्यात आले. आणि जेव्हा ते अंतराळातून हे जे न्यूट्रिनो, म्हणजे हे घोस्ट पार्टिकल्स, जेव्हा पाण्याच्या त्या याच्यातून, ते बर्फाचं जे बांधलेली आहे ती टेलिस्कोप, त्याच्यातून जेव्हा ते गेले, तेव्हा जेव्हा त्यांनी प्रवास केला ना, तेव्हा असा मंद असा निळसर प्रकाश बाहेर पडला. आणि हे जे सेन्सर्स बसवले, त्यांनी त्याची नोंद घेतली आणि ते दिसले, त्या माध्यमातून कळलं की बाबा हे आहेत. तुम्हाला खरं सांगू रसिक हो, या कणांसाठी, या गोष्टींसाठी गेली अनेक वर्ष संशोधन सुरू आहे. अगदी 2015 म्हणा किंवा त्याच्याही आधी 2000 आणि 2002 सुद्धा हे सगळे सुरू आहे याच्याविषयीचं संशोधन. पण मग आपल्याला माहिती आहे का, ते बिग बँग स्टोरी आणि मग तो गॉड पार्टिकल, हां ते मध्यंतरी झालं होतं, पण आत्ता मात्र हे नवीनच येत आहे. विश्वाच्या अस्तित्वाचं, निर्मितीचं रहस्य नेमकं काय, हे सगळं आता याच्यातून कशा तऱ्हेनं उलगडत जात आहे हे आपल्याला येणारा काळच ठरवेल. पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी इतक्या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत, इतक्या वेगळ्या आहेत, की त्यातनं आता नवीन काय, पुढे काय, ही उत्सुकता ना सतत वाढत जाती आहे, ताणली जाती आहे. पण आपल्याला याची उत्तरं नक्कीच मिळतील, कारण आपले सगळे संशोधक या अशा प्रकारच्या गोष्टींसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत की काय, कसं आहे. आणि हे कुतूहल जेव्हा असतं ना मनामध्ये, तेव्हा तेच कुतूहल अशा प्रकारचं संशोधन करण्यासाठी एक वेगळी अशी नवीन दिशा देत असतं.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना।
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा।

खरंय, म्हणजे जर देहाला देवाचं मंदिर मानलं तर आपण त्याची काळजी उत्तमरित्या घेऊ, पण ते उत्तमरित्या घेत असताना सुद्धा मग त्याच्यात व्यायाम येतो, आहार येतो उत्तम, आणखी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी येतात, मग ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींवर त्या सगळ्या गोष्टी पाळणं महत्वाचं असतं. बरं, तुम्ही म्हणाल हे आत्ता मला का सांगताय, म्हणजे आत्ताच का? कारण आजचा दिवस 12 ऑक्टोबर, जागतिक संधिवात दिन. थंडीला सुरुवात व्हायला लागली ना, म्हणजे एक तर थंडीची सुरुवात नेमकी कधी होते ते अनेकांना आपले सांधे गुडघे दुखायला लागले की कळायला लागतं की अरे हा, आता हवेत बदल झालेला आहे, होतोय. भारतीय संविधान, भारतीय संधिवात संस्था जी आहे, या संस्थेच्या 2024 अहवालानुसार देशातले तब्बल 18 कोटी किंवा त्याहीपेक्षा जास्त नागरिक हे कुठल्या ना कुठल्या तरी संधिवाताने त्रस्त आहेत. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता दुर्गेचा जागर सुरू आहे, आपण हॅशटॅग नवदुर्गा करतोय, पण जवळपास 70% रुग्ण या महिला आहेत. आणि गावाकडच्या भागात जर तुम्ही जाल तर तिथे निदान सुद्धा होत नाही की बाबा हा संधिवात आहे का, नाही. त्याच्यामुळे दरवर्षी 12 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जगभरात जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा केला जातो. आता हाडं आहेत, सांधे आहेत, यांचं आरोग्य उत्तम राहायलाच हवं ना, म्हणजे मग एक तर ते आर्थरायटिस किंवा संधिवात वगैरे झाल्यानंतर मग डॉक्टर आपल्याला सांगतात जीने चढू नका, उतरू नका, खाली बसू नका, वर बसूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, मग हे सगळं सांभाळायचं कसं बरं? आणि खरं सांगते, जीने चढताना आणि उतरताना जी काही स्थिती होते तो, म्हणजे ज्यांनी अनुभव घेतलाय ना या सगळ्याचा, तेच सांगू शकतील की नको बाबा. आणि खरं आहे ना की आता

कसं आहे की आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा सांगतायत की संधिवात हा फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाहीये. पण या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? म्हणजे फक्त वय वाढलं म्हणून नाही हो, नाही. चुकीचा आहार, लठ्ठपणा, तुमच्या जर हालचालीच होत नसतील तर आणि सतत जास्तीत जास्त वेळ जर बसूनच राहताय तुम्ही तर आता ही जी कारणं आहेत या कारणांमुळे तरुण आणि अगदी मध्यम वयाच्या लोकांना सुद्धा आर्थरायटिस किंवा हा जा संधिवात आहे हा पटकन होतोय. आणि मग किती प्रकार आहेत त्याचे? म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस, रुमोटॉइड आर्थरायटिस, म्हणजे अँकॉयलोझिंग स्पॉन्डिलाइट, कितीतरी प्रकार आहेत, कितीतरी प्रकार आहेत. म्हणजे मी आता ना ही सगळी आकडेवारी जर सांगायला गेले ना तर ही आकडेवारी रसिक हो खरंच खरंच मोठी आहे. एकतर कसं असतं की बरेचदा कसं असतं की सकाळी उठल्या झोपेतनं उठतोय किंवा गुडघे दुखत आहेत, हात दुखत आहेत, खांदे दुखत आहेत किंवा मग कमरेचे सांधे सुद्धा दुखत आहेत असं होतं. काही जणांना तर असं होतं की अरे असा ना कडकपणा जाणवायला लागतोय. आणि जर वारंवार अशा समस्या येत असतील, असे जर अनुभव येत असतील तर आधी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. ही लक्षणं जर लवकर म्हणजे तुम्ही जर ओळखलीत तर मग त्याच्यावर उपचार करणं हे सोपं जाईल. सकाळी उठल्यानंतर किंवा मग नंतर जर वारंवार या सगळ्या गोष्टी होत असतील तर एकतर गुडघे आहेत, बोटं आहेत, मनगट आहे आपलं, खांदे, घोटे किंवा आपली पावलं आहेत, याच्यामध्ये ना जर सातत्यानं असं जर दुखणं उद्भवत असेल किंवा असा त्रास होत असेल तर आता अर्थात आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये. आता सांधेदुखीचे सगळेच प्रकार हे संधिवातामुळे होत नाहीत, त्याच्यामुळे याचं मूळ कारण नेमकं काय आहे हे सुद्धा समजून घेणं, जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सांधे वाकवायला अडचण होते आहे, पायऱ्या चढता येत नाही आहेत, आणखी बाकीच्या गोष्टी आहेत, तेव्हा जाणं गरजेचं आहे. मग आता याच्यात बऱ्याचशा चाचण्या आहेत, तपासण्या आहेत, हे सगळं आहे. पण यासाठी नियमित शारीरिक हालचाल होणं गरजेचं आहे, आपल्या शरीराचं वजन हे योग्य राखणं आणि सांध्यांवर ठराविक एका वयानंतर अनावश्यक ताण जो दिला जातो ना तो ताण जर दिला नाही तर ते फायदेशीर होऊ शकतं. अर्थात संधिवात आहे पण तरीसुद्धा काही काही जण म्हणतात की नाही संधिवात आहे, आता आपल्याला जास्त हालचाल करून चालणार नाही, पण ती पूर्णपणे पण थांबवणं योग्य नाही. तुमच्या शारीरिक स्थितीनुसार चालणं, पोहणं किंवा जे काही कमी ताण देणारे इतर व्यायाम आहेत ते करता येऊ शकतात. बऱ्याच गोष्टी आहेत रसिक हो, विषय खूप मोठा आहे, पण अर्थात आपलं शरीर आहे, आपलं आरोग्य आहे. आणि उत्तम शरीर असेल, उत्तम आरोग्य असेल तर त्यात उत्तम, अर्थात ह्या दोन्ही गोष्टी अशा परस्पर पूरक आहेत. म्हणजे मन आनंदी असेल तर शरीर तंदुरुस्त राहतं, किंवा उत्तम शरीरात उत्तम मन वास करतं वगैरे, या सगळ्या गोष्टी जोडीने येतात. पण ते सगळं करणं आपल्याच हातात आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची एफएम गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपण ऐकताय कार्यक्रम मनस्पर्शी। काय ना, ऑक्टोबर महिना सुरू झाला तर एकतर उष्णता वाढलेली असते घराघरातलं वातावरण, आणि सध्या एल निनोचा प्रभाव असा सुरू आहे की अर्थात दुष्काळ तर जाहीर केलेला आहेच काही ठिकाणी, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की याच्यानंतर आत्ता हा ऑक्टोबर कसा जाईल, थंडी कशी असणार आहे। म्हणजे आता असंही सांगण्यात येत आहे की असंही असू शकतं की पहाटे आणि रात्री थंडीचा जोर वाढेल पण त्यानंतर उष्णताही तशीच असेल, पण त्यासाठी आपण तयारी करतोय। मग आता गावाकडचं वातावरण वेगळं, मुंबईचं वातावरण वेगळं, आणि त्यातूनही मग घरात असलेला एसी होय एसी, आणि मग त्याचा दिवस रात्र वापर असेल। अर्थात आता ना गेल्या काही वर्षांपासून आपण जो ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतोय किंवा मग जे पृथ्वीचं तापमान कशा रीतीनं वाढतं आहे किंवा उष्णतेत कशी वाढ होते याची अनेक कारणं जेव्हा समोर येतात ना, तेव्हा मग प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातून मग ही अशी उपकरणं जेव्हा आपण वापरत असतो आणि त्यातून उत्सर्जन होणारी वायू, मग ती वाहनं असू देत किंवा ही आपली वातानुकूलित यंत्र असू देत किंवा फ्रीज असू देत, अशी वेगवेगळी जी उपकरणं आपण वापरतोय त्यातून उत्सर्जित होणारे वायू हे सुद्धा महत्वाचा घटक आहेतच। पण मग असं असेल तर मग काय करायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, आणि त्यातूनही मग विजेचा प्रश्न खूप महत्वाचा आहे। ती वीज आणि येणारं विजेचं बिल, हल्ली तर विजेच्या बिलाचा आकडा जो असतो तो काही हजारांच्या पुढे सहज जातो मी आता सहज म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की तो आकडा कसा आणि किती असतो। त्यातूनही जर ठराविक एका तारखेला किंवा त्या तारखेपर्यंत जर ते बिल भरलं गेलं नाही तर पुरवठा तात्काळ बंद करण्यात येतो, आणि त्यानंतर ज्या क्षणी तुम्ही ते भरता त्या क्षणी थोड्या वेळात तो चालू सुद्धा होतो। मग विजेचा वापर करत असताना आता कसं आहे की सूर्यघर योजनेच्या माध्यमातून तर सोलार पॅनल बसवता येतात, पण आता असे सोलार पॅनल आलेले आहेत जे स्टिकर सारखे चिकटवता सुद्धा येतात किंवा जे घडी सुद्धा करता येतात, म्हणजे वजनाने हलके आहेत, कुठेही सहज नेता येणारे असे ते आहेत, पण तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकता असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग आहे। पण आता कसं आहे की आपली विजेची जी मागणी आहे किंवा वापर जो आहे तो आपण आपला वाढला आहे हो की नाही, सातत्यानं वाढतोय, मग अशा तऱ्हेनं हे अशा प्रकारचे जे सोलार पॅनल आहेत हे तुम्हाला कुठेही नेता सुद्धा येतात, ज्याला आपण पोर्टेबल सोलार पॅनल असं सुद्धा म्हणतो की त्याचा वापर करता येतो, जे फोल्ड करता येतात, त्याची आकारमान जे आहे ते पण आपल्याला हवं तसं आहे। आता याला हे जे आपण म्हणतोय किंवा हे काम कसं करतात, हे नॉर्मल जे सोलार पॅनल आहेत तशा तऱ्हेनंच काम करतात, म्हणजे सूर्याची उष्णता जी आहे ती त्याच्यावर पडते, नंतर मग जे त्याचं रूपांतर विजेमध्ये कसं होतं, अशा सगळ्या गोष्टी आहेत। पण याने तुमचे मग मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, LED लाईट आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या चार्ज करता येतील। पण आता अशा प्रकारचे जे सोलार पॅनल आहेत ना ते वापरत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याचा नेमका परिणाम कसा होणार आहे, कशा तऱ्हेनं, अर्थात हे बॅगे म्हणजे आपल्याला बॅगेप्रमाणे फोल्ड करून प्रवासात किंवा अगदी कॅम्पिंगमध्ये सुद्धा सहज घेऊन जाता येतात, कायमस्वरूपी छतावर बसवण्याची गरज नाही आहे, अशा सुद्धा गोष्टी आहेत, म्हणजे अगदी वीज नाही आहे आणि प्रवासादरम्यान तुम्ही वापर करतायत तर अगदी आपत्कालीन विजेचा स्रोत म्हणून सुद्धा वापरता येतो।

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आता रसिक हो नवरात्र विशेष हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात ऐकूया मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांची पूर्वा कर्वे बापट यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत।

0: नमस्कार श्रोतेहो, आपल्या सगळ्यांचं हॅशटॅग नवदुर्गा ह्या आमच्या विशेष कार्यक्रम मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा आणि आज आपल्याबरोबर आहेत सैन्याचं खडतर प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जो दहशतवाद प्रवण क्षेत्र म्हणून घोषित आहे अशा ठिकाणी सेवेची सुरुवात केलेल्या मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. मॅडम, तुमचं स्वागत आहे आजच्या ह्या मालिकेमध्ये. तुमचा परिचय जर आपल्याला करून द्यायचा झाला तर तो एक सविस्तर आपल्याला देता येईल, पण थोडक्यात जर का सांगायचं झालं तर खडतर सैनिकी प्रशिक्षण, त्यानंतर तुमची झालेली नेमणूक काश्मीरमध्ये, तिथे तीव्र दहशतवाद प्रवण भागात आणि त्यातल्या मोहिमांमध्ये तुमचा असलेला सहभाग आणि ह्या सगळ्यात थेट सीमेपर्यंत कर्तव्य बजावत असताना तुम्हाला आलेले रोमांचकारी अनुभव आणि तितकेच भीतीदायक अनुभव सुद्धा. आत्ता कदाचित ऐकताना ते रोमांचकारी जरी वाटले तरी प्रत्यक्ष ते भीतीदायक नक्कीच असतात. किंवा काश्मीरमध्ये ज्या वेळेला ऑपरेशन सद्भावना हा एक महत्वाचा प्रकल्प आपण म्हणू, त्याच्या अंतर्गत तुम्ही काश्मीरमधील युवती नागरिक यांच्याकरता केलेलं उल्लेखनीय कार्य असेल आणि त्याकरता अर्थातच तुम्हाला 3 पदकं देऊनही सन्मानित करण्यात आलं, ते कामाची दखलही तुमच्या त्या घेतली गेलीच. आणि हे सगळं करत असताना भारतभर तुमचं भ्रमण झालं, त्यानिमित्तानं भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीतल्या महिलांचं योगदान आणि त्याचा एक संस्कृतीचा होणारा सखोल अभ्यास, या सगळ्यातनं तुम्ही 836 पानांचा सविस्तर असा अपराजिता गाथा भारतीय वीरांगनांची हा ग्रंथ लिहिलात आणि त्यातून लोकप्रशासन किंवा अर्थशास्त्र, युद्धकला, परराष्ट्र धोरण, मुत्सद्देगिरी अशा अनेक महिलांच्या पैलूंची ओळख ही त्या पुस्तकामध्ये करून दिलीत आणि भारतातल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांमध्ये तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सुद्धा, महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सुद्धा, वाङ्मय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. असा हा एक युनिफॉर्म पासून कॉमन मॅन पर्यंतचा तुमचा हा प्रवास येतो, आपण ह्या हॅशटॅग नवदुर्गामध्ये आज उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या सगळ्याकरता आजच्या ह्या भागात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते.
1: खूप खूप धन्यवाद पूर्वा, आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना जय हिंद. आणि या दुर्गांच्या निमित्ताने, म्हणजे नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतोय.
0: मी तुमची ओळख करून देताना वीरांगना आणि ह्या सगळ्याचा उल्लेख केला तर आपल्या म्हणजे भारतीय इतिहासातल्या वीरांगनांबद्दल काय सांगाल, कारण त्यांचा थोडासा इतिहासाचा हात धरल्याशिवाय वर्तमान आणि भविष्य आपल्याला फिरता येत नाही, तर तो थोडा इतिहासाचा आम्हाला परिचय करून द्या ना.
1: हो, खूप छान वाक्य बोललीस, कारण आपल्याला भूतकाळाचा आढावा घेतल्याशिवाय वर्तमान आणि भविष्याकडे जाता येणार नाही. तर अपराजिता गाथा भारतीय वीरांगनांची ह्या ग्रंथाच्या अभ्यासासाठी म्हणून जेव्हा मी सुरू केलं तर अनेक दालनं माझ्यासमोर उघडली गेली आणि केवळ शौर्य हा धागा जरी घेतला तरी त्याचे विविध पैलू माझ्या डोळ्यासमोर आले किंवा अभ्यासातनं मला जाणवले की आपल्या भारतीय वीरांगनांचं शौर्य हे विविध स्वरूपामध्ये प्रकटलेलं आहे. केवळ रणांगणावरच्या तलवारीमध्ये ते तर आहेच आहे, पण प्रशासन असेल, अंतर्गत ज्या ज्या काही आपल्याला सुविधा द्यायला लागतात त्यातून असेल, लोकमाता म्हणून जे त्यांचं मातृहृदय पाजरलं त्यातून असेल, एखादी जयमती कोणीतरी तितिक्षेच्या माध्यमातून ह्या सगळ्या मुघल साम्राज्य विरुद्ध उभी राहिली, तर खूप विविध प्रकारे हे प्रकटलेलं आहे. आणि आपण आता नवरात्रीच्या निमित्ताने बोलत आहोत तर मला या प्रसंगी 2-3 वीरांगना अगदी प्रकर्षाने आठवतात. एक म्हणजे तमिळनाडूमधली वेलू नचियार, जी की आपलं 1857 समर होण्याच्या खूप वर्ष आधी लढली इंग्रजांविरुद्ध. तिचं जे छोटंसं राज्य होतं शिवगंगा, तर ते इंग्रजांनी हस्तगत केलं, तिच्या पतीला मुथू अडुगनाथ ह्याला मारलं, त्याची हत्या केली आणि ह्या सगळ्यांमधनं ती वाचली आणि छोट्या मुलीला घेऊन नेसत्या वस्त्रांनीशी ती बाहेर पडली. म्हणजे बघा, एखाद्या स्त्रीचा संकल्प, तिची संकल्पशक्ती ही किती मोठी असू शकते आणि ती ठरवलं तर काय करू शकत नाही, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वेलू नचियार,
0: की जे म्हणाल ते ती करू शकते.
1: आणि ती 8-1 वर्ष जंगलांमधनं फिरली, तिने सैन्याचं एकत्रीकरण केलं आणि योग्य संधी बघून तिने इंग्रजांवरती हल्ला बोल केला आणि तो दिवस होता विजयादशमीचा.
0: बर,
1: म्हणजे त्यांनी सगळीकडे बंदी केली होती पण ती स्वतःच्याच राज्यामध्ये विजयादशमीच्या दिवशी, कारण त्या दिवशी इंग्रजांनी एका दिवसाची परवानगी दिली होती राजराजेश्वरी या देवीच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी सगळ्यांना तिथे परवानगी आतमध्ये जाण्याची होती. तर तिथे पारंपरिक वेशामध्ये ती आणि तिच्या सगळ्या योद्धा आतमध्ये गेल्या तर इंग्रजांना वरून काही ओळखायला आलं नाही, आणि ज्या पद्धतीने त्या आत गेल्या आणि त्यांनी घंटानाद सुरू केला, एकमेकांचा एकमेकांना संकेत दिले, घेतले आणि तलवार

0: उपसल्या कमरेच्या आणि इंग्रजांना अक्षरशः धरती त्यांनी कुठे मी आता पळू अशी सैरभैर ते झाले सगळे इंग्रज. तर मोठा विजयाचा इतिहास तिने घडवला आणि आपल्या इतिहासातली जी सुसाईड बॉम्बर म्हणता येईल पहिली, तिचं नाव होतं कोयली, ती देखील तिची सेनापती होती या राणीची आणि तिने स्वतःचं बलिदान दिलं आणि एक हातामध्ये दिवा घेऊन ती इंग्रजांच्या दारुगोळ्याच्या भांडारात गेली आणि तिथे ते दारुगोळ्याचं भांडार उडवून दिलं आणि त्याच्यामुळे हा विजय हस्तगत करणं आणखीन साध्य झालं, सोपं झालं आणि पुन्हा एकदा एक उड्डाण करणारा हनुमानजीच्या ध्वजावरती अंकित होता असा तो ध्वज शिवगंगावरती फडकू लागला आणि तिने असा विजयाचा इतिहास रचला.
1: खरंय, म्हणजे त्यांची रसदच बंद केली असं आपण म्हणू शकतो, कारण ती रसद जर पुरत राहिली असती तर कदाचित हा विजय हस्तगत होऊ शकला नसता. हे झालं युद्धाचं वीरांगणांच्या, पण लोकप्रशासन असेल, मुत्सद्देगिरी असेल, कारण प्रत्येक वेळेला तलवार उपसून चालत नाही, काही वेळेला केवळ शब्दांची मुत्सद्देगिरी पण कामाची असते, तर त्याचं एखादं उदाहरण सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: गुजरातची मैनला देवी यावेळी मला आठवते, मीनला देवी देखील जिचं नाव आहे, तर ही गोव्याच्या कदंबांची कन्या होती आणि तिची म्हणजे ह्या तीन पिढ्यांनी म्हणजे राणी उदयदेवी जिने की राणी की वाव जी आज गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे उदयमती, तिने ती बांधली. तिची पुढची जी होती सून ती मैनला देवी आणि तिची सून म्हणजे नायकी देवी जिने मोहम्मद गौरीचा पराभव केला. या सगळ्या चालुक्यांच्या राण्या होत्या आणि मीनला देवीकडनं आपल्याला खूप अशा लोकप्रशासनाच्या गोष्टी कळतात आणि लोकमाता असं का म्हणतात हे देखील कळतं. तिला पुत्र झाल्यानंतर तिने तो सेलिब्रेट करण्यासाठी काय केलं तर तलावांची निर्मिती केली. अशा पद्धतीने त्यांचा एक सगळ्यांना सामावून घेणार एक मातृहृदय होतं. त्याचबरोबर तिच्या बाबतीत असं आहे एक प्रसंग की तिला जेव्हा तलाव खोदायचा होता तर तिने सैनिकांना पाठवलं आणि तिथलं सगळं रिकामं करण्यासाठी सांगितलं, तर तिथे एक मधोमध एका गणिकेचं घर होतं आणि ते सगळे सैनिक तिथे गेले आणि तिला म्हणाले की तू घर सोड, आता इथे आमचा तलाव खोदण्याचं काम सुरू होणार आहे. तिने केवळ एक वाक्य ती बोलली, कारण ती राणीला अतिशय चांगल्या प्रकारे ओळखून होती तिच्या न्यायाला. ती म्हणाले की ह्या तलावाबरोबर मी देखील प्रसिद्ध होणार, एवढंच ती म्हणाली आणि तिचं ते वाक्य सैनिकांनी राणीला येऊन सांगितलं. राणीने असा आदेश दिला की तो संपूर्ण तलाव जसाच्या तसा खोदला जाईल, पण ते घर आपण जप्त करणार नाही, कारण ते तिचं घर आहे. तर आज देखील आपण जर धोलका तलावाला आपण व्हिजिट दिली तर आपल्याला कळेल, म्हणजे तिथे जर आपण जाऊन पाहिलं तर ते घर तिचं तसंच मधोमध आहे. म्हणून गुजरातमध्ये अशी म्हण प्रसिद्ध आहे की जर न्याय पाहायचा असेल तर धोलका तलावाला तुम्ही भेट द्या. आणि अनेकदा तिने कर जे लागले होते तिच्या मुलाने लावलेले होते ते देखील रद्द करण्यासाठी तिने पुढाकार घेतला. तिने अंतर्गत बंडाळी जी वेगवेगळ्या शैव जैन असे जे भाग होते समाजातले त्यांना त्यांच्यामध्ये ऐक्य कसं प्रस्थापित होईल याच्यासाठी प्रयत्न केले. आणि युद्धनीती तर आहेच, म्हणजे युद्धनीती ही आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून विलग करता येत नाही. युद्ध हे त्याचं शेवटचं टोक असतं, पण अर्थनीती असेल, अर्थावरती हे सगळं चाललेलं असतं, तर ती अर्थनीती असेल, सामाजिक ऐक्य असेल. कारण अनेक राजवंशांनी सुवर्णकाळ रचलेला आपल्याला दिसून येतो, पण सुवर्णकाळ म्हणजे केवळ सोन्याच्या मोहरा किंवा वैभव संपन्नता नव्हे, तर सामाजिक ऐक्य साहित्याच्या दृष्टीने तो छान असा
1: काळ,
0: गुप्त वाकाटक काळ असेल त्याच्यामध्ये प्रभावती गुप्तचा किंवा दक्षिणमध्ये आंध्रामध्ये जे वारंगळ होतं तर तिथलं काकतीयांचा जो राजवंश होता त्यांनी एक प्रचंड वेगळा इतिहास आपल्या ह्याच्यामध्ये मांडलेला आहे आणि इतिहास रचलाय, ज्याच्यामध्ये राणी रुद्रांबाचं खूप मोठं योगदान होतं, तिचा राज्याभिषेक देखील तिथे झालेला होता. अशा अनेक म्हणजे आपल्याला पानापानावरती हे शौर्य दिसेल वीरांगणांचं आणि हे सिद्ध होतं की वीरांगणांनी लढणं किंवा प्रशासन चालवणं, राज्यकर्ते होणं हा अपवाद नव्हता, तर शौर्य हा इथल्या जीवन पद्धतीचा, इथल्या मातीचा एक भाग आहे, आपल्या जगण्याचा एक भाग आहे, हेच आपल्याला हा सगळा इतिहास आपला शिकवून जातो.
1: खरंय, इतिहासाचा अभ्यास करायचा झाला तर ताम्रपट, भुर्जपत्र असं सगळं आपण गृहित धरतो पुरावे म्हणून, पण इथे तर खरोखरीच घरोघरी पानोपानी असं आपल्याला इतिहास लिहिलेला जगलेला सापडतो. पण ह्या इतिहासाचा ज्यावेळेला मराठवाड्याशी संबंध येतो त्यावेळेला तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो, कारण मराठवाड्यातल्या पहिल्या कमिशन्ड वुमेन ऑफिसर म्हणून तुमची नेमणूक झाली होती. महाराष्ट्राचाही तो बहुमान होता, मराठवाड्याचा तर होताच होता. तर ही जी वर्दी तुम्हाला मिळाली त्या वर्दीबद्दल काय सांगाल, कारण तो एक केवळ काय म्हणूया छान स्वप्न नाही आहे, त्याच्यामागे प्रचंड मेहनत आहे, तर ती आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: होय, खूप छान तू कनेक्शन जोडलंस, मला अतिशय आवडलं. आणि त्यावेळी काही मला माहिती नव्हतं की मी इथली पहिली वुमन ऑफिसर आहे, काही वर्षांनी मला ते कळलं की असं असावं म्हणून. आणखीन तिथे कुठल्याही प्रकारे मुलींना किंवा मुलांना किंवा एखाद्या प्रांतातनं आलेल्यांना असं काहीही प्रोव्हिजन्स नसतात किंवा निवडीसाठी तिथे आपण आपली खरं या भागातले आम्ही आहोत.

0: म्हणून ओळख घेऊन जातो, पण वर्दी घालताना मात्र आम्ही भारतीय आहोत अशी एक मोठी ओळख आपली तिथे तयार होते. आणि वर्दीने काय नाही दिलं असं म्हणता येईल, वर्दीने एक आम्हाला परमनंट अशी एक ओळख दिली, सैनिक म्हणून आम्हाला तिने घडवलं, आणि सैनिक म्हणून जी सर्वोच्च आपला जो सन्मान असतो तो देखील वर्दीने दिला. भारताची मुलगी मी झाले हा एक मनामध्ये भाव माझ्या तयार केला की सगळा अवघा भारत माझा आहे आणि मी भारताची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आमच्या पालकांच्या डोळ्यामध्ये जो हसत होता तो अभिमान त्या वर्दीने आम्हाला दिला. आणखीन त्या त्या भागाला देखील खूप गोष्टी दिल्या. संघर्षातूनच जी काही जी कोणती वाट जाते ती केवळ आणि केवळ संघर्षातूनच जाते हे वर्दीने पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि याच्यापुढे कितीही सोपा असला तरी जो प्रिय मार्ग आहे तो न निवडता जो मार्ग आपल्याला सर्वोच्च बलिदानाकडे घेऊन जाणार आहे, किंवा आपण उपनिषदांमध्ये म्हणतो की श्रेयस आणि प्रेयस, जे प्रिय आहे ते न घेता जे श्रेयस्कर आहे मग ते कितीही कठीण असो, तर सैनिक म्हणून ते त्याचं वर्ण करणं हे तुमचं कर्तव्य आहे अशा पद्धतीने कायमचं आम्हाला आमच्या वर्दीने घडवलं. आणि एका अर्थाने जो वर्दीवरती जे तारे लागतात ते खूप बहुमूल्य तारे असतात. दागिने ज्याला मी म्हणेल की कुठल्याही स्त्रीला खरं दागिने प्रिय असतात, पण आम्हाला ते तारे खांद्यावरचे सगळ्यात प्रिय आहेत. पुढे माझ्या खांद्यावरती अशोक चिन्ह देखील लागलं. तर हे जे आहे तो मला असं वाटतं की कदाचित सगळ्या राष्ट्राचा विश्वास आमच्या खांद्यावरती आमच्या बेल्टवरती, म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा मी बेल्ट चढवला माझ्या कमरेवर त्याच्यावरती असं अग्निकुंड कोर ऑफ इंजिनियर्सचं सर्वत्र लोगो, त्याच्यामुळे त्यातनं हेही कळलं की पुढची वाट सोपी नाहीये, ती धगधगद्या अग्निकुंडासारखं प्रकारे आयुष्य असणार आहे. बहुमुखी आम्हाला बनवलं. आणखीन हे सगळं करत असताना सुद्धा खूप गांभीर्य किंवा आता अगदी आपल्या आयुष्यात दुसरं काहीच राहिलेलं नाही तर असं देखील नाहीये. आर्मी म्हणजे एक सुंदर अशी जीवन पद्धती आहे, एकीकडे तो ध्यासही आहे आणि या जीवन पद्धतीमध्ये असंख्य पैलू आहेत ज्याच्यामध्ये खूप हसरे क्षण होते, कौतुकाचे देखील क्षण होते, आणि सहजता कामामध्ये देखील आली पाहिजे. ठिकठिकाणचं सौंदर्य आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या खाण्याच्या संस्कृतीपासून ते वस्त्र संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता, अप्रिशिएट करण्याची वृत्ती, औदार्य हे देखील वर्दी बरोबरच एक संस्कृती ती आमच्यामध्ये भिनवली गेली किंवा ती भिनली आपोआप वेगवेगळ्या प्रांतांमध्ये राहताना. तर अशी खूप मोठी यादी आहे, ह्या सगळ्या गोष्टी वर्दीने दिल्या आणि एक अशी धासोशी ओळख दिली. आणि मला काय वाटतं मुलींच्या किंवा युवक युवतींच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे की अपिअरन्स किंवा स्मार्टनेसला आज आपण म्हणतो की खूप महत्व आहे, वेगवेगळे स्किल्स असतील, आपण स्वतःला कसं कॅरी करतो, पण याहीपेक्षा आपण आत्मध्ये जी काही आपण एक आग घेऊन चाललेलो असतो, जो काही संघर्ष घेऊन जातो पुढे, ज्याला जिगर की आग म्हणतो आपण, त्यांनी तुम्ही त्या तांसू लाखून निघता त्या ह्याच्यामधनं अग्निदिव्यातनं जाता आणि मग जे काही तुमचं रूप त्या साच्यामध्ये घडतं ती सगळ्यात मोठी ओळख असते, जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, ज्यामुळे तुम्ही युनिक ठरता, म्हणून त्याच्या मागे लागलं पाहिजे असं मला वाटतं.
1: खरंच आहे, तुम्ही आता उपनिषदाचा उल्लेख केलात, श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टींचा. आपल्या जर का साहित्याचा धांडोळा घेतला तर ऋग्वेदाची पहिली ऋचाच अग्निसूक्तात आपल्याला सांगते की अग्निळे पुरोहितम यज्ञस देवा मृत्विजम. तसाच आहे हा प्रकार की जोपर्यंत तुम्ही त्याच्यातून तावून सुलाखून निघत नाही तोपर्यंत काही शक्य होत नाही. आणि हा जो यशाचा मार्ग आहे तो यशाचा मार्ग काही इतका सोपा नव्हे. तर आपण एक छोटीशी गाण्याची विश्रांती घेऊया आणि मग हे यशाचं जे अमृत झालेलं आहे त्या अमृताचाही आपण आनंद घेऊया आणि पुन्हा भेटूया. तर श्रोते हो, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा #नवदुर्गा.

0: रसिका श्रोत्या, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे हॅशटॅग नवदुर्गा ह्या मालिकेतल्या आजच्या भागामध्ये. आज आपल्याबरोबर मेजर मोहिनी गर्गे आहेत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मगाशी जसं आपण म्हटलं की वर्दीनं काय दिलं, पण ह्या वर्दीनं तुम्हाला एक भारतीय कन्या म्हणून घडवलं. पण ती भारतीय कन्या म्हणून घडत असताना तुमच्या डोळ्यातून आम्ही भारतीय कसे दिसतो?
1: खूप युनिक प्रश्न तू विचारला, सहसा हा विचारला जात नाही. फार सुंदर प्रश्न आहे हा, कारण जो काही आत्मविश्वास घेऊन आणखी जी काही बलिदानाची एक परंपरा आम्ही अंगावरती चढवतो, तर त्या परंपरेचा आम्ही एक भाग झालेला असतो जेव्हा आम्ही युनिफॉर्म चढवतो. आम्ही वेगळे असे राहत नाही. त्याच्यामुळे तिथून जेव्हा सिव्हिल सगळ्या जगाकडे किंवा आपल्या एकूण समाजाकडे बघताना खूप छान वाटतं. संरक्षण करायचं तर ते केवळ सीमांचं संरक्षण नव्हे, फक्त भौगोलिक नव्हे तर त्या राष्ट्राचा जो आत्मा असतो तो जिथे जिथे वसतो, तर त्या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करणं म्हणजे राष्ट्राचं संरक्षण असं मी मानते. त्याच्यामुळे मला बरोबरीने आदर आहे. जिथे जिथे जे जे काही चांगलं काम होतं, जिथे जिथे एखादा दुर्बल घटक हा पूर्ण सामर्थ्यानिशी उभं राहण्यासाठी त्याला मदत केली जाते, जिथे स्त्रिया परत एकदा नवीन स्वप्न बघून आता तयार होत आहेत, तर असे जे की चांगले बदल घडतात तर ते बघताना खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की दोन पंख घेऊन आपलं राष्ट्र उडतंय. एक म्हणजे आमचं संरक्षण दलांचं आहे आणि दुसरीकडून संपूर्ण नागरिकांचा त्याला पाठिंबा आहे, त्याला साथ मिळते आहे. तर अशा पद्धतीने दोन्हीही तेवढेच तोलामोलाचे आहेत. म्हणून जे भारतावरचं प्रेम आहे, जी भारताविषयीची निष्ठा आहे, ती आपल्या सगळ्या सगळ्यांच्या हृदयामध्ये एक सारखीच आहे असं मला वाटतं.
0: कारण कायम हा प्रश्न पडतो की आम्हाला तर ती अतिशय अभिमानाची कौतुकाची गोष्ट असतेच, पण राऊंड द टेबल तुम्हाला काय वाटतं? कारण ते पण खूप महत्वाचं आहे की आपण कोणाकरता करतोय. नोकरी आहे, त्याचे मॉनिटरी बेनिफिट्स आहेत, पण त्याबरोबरीनं आत्म किंवा आत्मन हा विषय पण इथे फार महत्वाचा तुम्ही मांडलात. पण तुम्ही आत्ता ज्यांचा उल्लेख केला तो एक पंख म्हणजे नागरिक, तर त्या प्रत्येक नागरिकात एक सैनिक लपलेला आहे. तो सैनिक कायम पण म्हणू की घरातल्या प्रत्येक गृहिणीने सुद्धा जर का छान अन्न खायला घातलं तर आपली उदरंभरणम आणि त्याचबरोबर आपला पोषणात्मक विकास होतो. तर ह्या नागरिकांचं काय कर्तव्य असलं पाहिजे किंवा नागरिक म्हणून सैनिक म्हणून त्यांनी काय वागलं पाहिजे?
1: खूपच छान. मला तर नागरिक म्हणून ह्या शब्दापेक्षा आता मी नागरी सैनिक असाच त्यांचा उल्लेख करेन. तर मला असं वाटतं की गृहिणी असो किंवा समाजातला कुठलाही घटक असो, हा आता केवळ नागरिक अशा कॅटेगरीमध्ये तो येत नाही. तर तो नागरी सैनिक म्हणजे काय, तर ज्या स्वरूपामध्ये आज दहशतवादाचं एक भीषण स्वरूप म्हणजे आपल्या समोर येत आहे, की एखाद्या कुठल्या तरी विद्यापीठामध्ये वर्षानुवर्ष बॉम्ब तयार केले जातात, किलो किलोचं आरडीएक्स कुठेतरी सापडतं, कुठेतरी दिल्ली ब्लास्ट होतो, मुलींभोवती अनेक सापळे आज रचले गेलेले आपल्याला दिसून येतात, त्याच्यासाठी वय राहिलेलं नाही, मुलींचे अत्याचार एकीकडे वाढलेले दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या वेळेची विषणता येते की कुठे कुठे आता आपण पुरून उरायचं. आणि म्हणून त्या वर्दीची जी व्याख्या आहे किंवा वर्दीचा जो दायरा आहे तो प्रचंड मोठा झालेला आहे. आणि मीच नव्हे तर आपल्या सगळ्या लष्करांचे प्रमुख देखील हेच वाक्य बोलताना अगदी की वर्दीची तुम्हाला गरज नाहीये, तुम्ही त्या त्यावेळी सतर्क रहा आणि जे करणं तिथे उचित आहे तर ते शस्त्र घेऊन तुम्ही बाळगा, म्हणजे ते शस्त्र तुम्ही सदैव बरोबर ठेवा आणि योग्य परिस्थिती बघून ते बाहेर देखील काढा. म्हणजे काय तर सतर्क रहा, एकमेकांना मदत करा, सतर्कतेमुळे खूप गोष्टी टाळता येतील आपल्याला. तर अशा पद्धतीचा हा जो भीषण दहशतवाद आहे, आता नवरात्र चालू आहे म्हणून एक खूप भीषण अशी उपमा या दहशतवादाला द्यावीशी वाटते की रक्तबीज राक्षस. आपल्याला माहिती आहे की एक एक थेंब त्या राक्षसाच्या रक्ताचा खाली पडत असे आणि त्यातनं नवीन राक्षस निर्माण होत असे, तसं तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. अशा प्रकारे आज कॉग्निटिव्ह वॉरफेअर सुरू आहे, माहितीचं युद्ध सुरू आहे. वॉरफेअर हे आता कुठेही जमीन पाणी आणि आकाश एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये.
0: तुमच्या आमच्यापर्यंत
1: अगदी मनावर ताबा मिळवलेला आहे. तुमच्या आमच्या शेजारी, तुमच्या आमच्या घरामध्ये कोण कशा स्वरूपामध्ये आपल्या माहितीचा, आपल्या असण्याचा फायदा करून घेईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे ह्या वॉरफेअरसाठी आपण सगळे सज्ज होऊया असं मला वाटतं. आजचं वॉरफेअर हे असं ठळक वॉरफेअर नाहीये, ज्याला आपण पारंपरिक युद्ध असं म्हणतो, तर ग्रे वॉरफेअर असं म्हणता येईल. म्हणजे एका टोकाला आहे की युद्ध ज्याला आपण ट्रेडिशनली म्हणतो आणि दुसऱ्या टोकाला आहे पीस, शांती. हे दोन्ही आपल्याला दिसत नाही.

0: आपण अगदी मध्ये त्याच्या कुठेतरी आहोत, ज्याच्यामध्ये म्हटलं तर युद्ध आहे म्हटलं तर नाही आहे. कारण सतत कुठला ना कुठला विषय धुमस्ता ठेवणं, त्यासाठीचे बुद्धिभेद घडवून आणणं, त्यासाठीच्या वेगवेगळ्या स्लीपर सेल्स आपल्या अवतीभोवती आहेत, तर हे काही समाजाचं धुमसणं असतं, हे पीसपासूनही दूर असतं आणि म्हटलं तर युद्ध पण नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ढकलण्याचे जे काही षडयंत्र सुरू आहेत आपल्या सगळ्या भारताबरोबर, तर हे वेळीच आपण ओळखले पाहिजेत. आणि मी आम्ही याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आपण भारतीय हा विचार केला पाहिजे.
1: तुम्ही जो म्हणालात की आम्ही भारतीय, आपण जी प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते कुठेतरी आपण अंगी बाणून कायम लक्षात ठेवून कृती केली पाहिजे की माझा म्हटलं की खरं तर त्याला एक आपलेपणा येतो आणि त्याच्यातनं कुठे स्वार्थ गळून पडतो. ही शिकवण केवळ घोकंपट्टी प्रतिज्ञेची नको, तर त्याचा अर्थ जगलो पाहिजे आपण.
0: आणि एकच मूलमंत्र सगळ्या नागरिकांनी समोर ठेवला पाहिजे, ते म्हणजे राष्ट्र प्रथम.
1: खरंय,
0: तुम्ही कलाकार असा, तुम्ही काय व्यावसायिक असा, तुम्ही कुठे प्रोफेसर असा, काहीही असू देत, माझी बांधिलकी, माझी निष्ठा सगळ्यात आधी माझ्या राष्ट्राशी असेल, हा मूलमंत्र जर प्रत्येकाने लावला, ही हे पॅरामीटर किंवा हा निकष लावला, तर आपल्या सगळ्या कृती सगळे विचार खूप सोपे होऊन जातील असं मला वाटतं.
1: आणि सहज होईल, धारयती इति धर्मः असं जर का आपण म्हटलं, तर राष्ट्र प्रथम आलं की राष्ट्राकरता जगणं हा एक आपला अविभाज्य घटक होईल. आणि मग त्यातून अनेक गोष्टी ह्या सुकर होत जातील. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्याला कोणीतरी एक नेतृत्व लागेल असं नाही, आपण प्रत्येक जण आपापल्या जीवनाचं नेतृत्व करू शकतो. तर हा नेतृत्व गुण जो आहे, कारण नेतृत्व या शब्दालाच स्वतः खूप अर्थाची वलय आहेत, आणि जर का नेतृत्व चुकीचं लाभलं तर आयुष्य अगदी काय म्हणू वैशाख वणव्यासारखं होऊन जातं. आणि जर नेतृत्व अचूक लाभलं तर आपलं वाट अगदी चैत्रबनासारखी फुलते. तर हा जो नेतृत्व गुण आहे तो नागरिकांनी आणि अर्थातच वर्दीने कसा घडवून घेतला पाहिजे किंवा तो वर्दीत कसा घडतो.
0: नेतृत्वाचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला महाभारतातलं एक खूप प्रसिद्ध वाक्य आठवतं, जेव्हा युधिष्ठिर भीष्माचार्यांना विचारतो का कालोवा कारणम राजा, राजा वा कालकारणम, नक्की काय, आणि तेव्हा भीष्माचार्य त्याला उत्तर देतात की इति संशय मा भूत राजा कालस्य कारणम, राजा काळ घडवतो. इतकं महत्व मग ते राजकीय नेतृत्व असू देत किंवा सैन्य दलांचं नेतृत्व असू देत किंवा आपण आपल्या आयुष्याचं जे काही नेतृत्व करतो ते असू देत. आणि मला असं वाटतं की खरा नेता तो असतो जो इतर नेते तयार करतो, नॉट ओनली फॉलोअर्स, की माझे एवढे मिलियन फॉलोअर्स आहेत, एवढे हजार माझे हे आहेत, ते तयार करणं हे माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट नसावं असं देखील मला प्रकर्षाने जाणवतं. आणि नेतृत्व गुणाचा कस आमच्या सगळ्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये लागतो, किंवा आर्म फोर्सेसमधलं जे नेतृत्व आहे ते लीड बाय एक्झाम्पल या एका सूत्राने पुढे जातं, की कुठलेही त्याच्यामध्ये इतर काही निकष नसतात, तर जिथे जिथे संघर्ष असेल तिथे मी स्वतः उभं राहून दुसऱ्यांना उदाहरण प्रस्थापित करेन, अशा पद्धतीने हे नेतृत्व गुण असतात. तर आपल्या सगळ्यांसाठीच मी सांगेल की आपली स्वतःची वाढ ग्रोथ आणि आपल्या संस्थेची वाढ, आपल्या समाजाची वाढ, तर ह्या दोन्ही एकत्र गुंफून आपण पुढे गेलं पाहिजे. ही आपली जी वाढ असते ही देखील आपल्याला नेतृत्व गुण शिकवतात, की आपण वेळोवेळी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आणि नेतृत्व असणं म्हणजे केवळ अथॉरिटी असणं असं नव्हे, ऑर्डर्स देणं नव्हे, तर जास्तीत जास्त दायित्व घेणं, जबाबदारी घेणं, हे खरी नेत्याची ओळख असते. ज्याच्यामुळे हे काम मी कशाला करू, इथे मी कशाला जाऊ, का याच्याऐवजी का नाही, असा प्रश्न आपण तिथे निर्माण केला पाहिजे. आणि ते काम आपण स्वतःहून करणं, स्वयंप्रेरणा, मला असं वाटतं हे नेतृत्व इथून सुरू होतं. म्हणजे अनेक जण विचारतात की तुम्ही आर्मी ट्रेनिंग सगळ्यांसाठी कंपल्सरी का नाही करत, तेव्हा मला प्रश्न पडतो की सैनिक सगळ्यात आधी कशावर चालतो किंवा आम्ही अधिकारी, तर स्वयंप्रेरणा. माझं या देशाची नातं आहे म्हणून मला या देशाची रक्षा करायची आहे, ही जी मूलभूत प्रेरणा आहे, हा जो जज्बा आहे, हाच जर आमच्या वर्दीतनं काढून टाकला, केवळ कोणीतरी म्हटलंय म्हणून शस्त्र चालवायचं असं नाहीये. या मातेवरचं प्रेम, विवेक, संस्कार या सगळ्यांना पुढे जाऊन ते नेतृत्व घडत असतं. म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने हे नेतृत्व स्वीकारलं पाहिजे, ते प्रत्येक आयुष्याच्या पातळीसाठी विकसित करत गेलं पाहिजे. कालची आज आणि उद्याच्या आव्हानांसाठी सामोरी जाणारी मी, म्हणजे कालची मी आणि उद्यासाठीची मी, हे एकसारखं असू शकत नाही. आपलं वेगळं वर्जन सतत तयार केलं पाहिजे आपण. आणि आजचा काळ हा एवढा छान काळ आहे सगळ्यांसाठी, करण्यासाठी नेतृत्व बहुमुखी व्यक्तिमत्व सुद्धा याच्यातनं घडवलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्याला वाटतं आर्म फोर्सेस म्हणजे असं सगळे शस्त्र, त्याची माहिती, कुठेतरी सगळ्या टेक्निकल गोष्टी, पण असं नाही आहे. आर्म फोर्सेसमध्ये बहुमुखी व्यक्तिमत्वाला, वर्सटाईल पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून आपण सगळ्यांनी देखील जिथे कला असेल, जिथे चांगले गुण असतील, चांगल्या उदात्त, जे जे उत्तम उदात्त उन्नत असं जे जे काही असेल ह्या विश्वामध्ये, ते प्रामाणिकपणे आत्मसात

0: करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे आत्मसात नाही करू शकत त्याला वंदन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा असंख्य गुणांनी एक नेता घडतो असं मला वाटतं.
1: खरं आणि नेतृत्व ह्या शब्दाचा मूळ धातू जर पाहिला तर नी नय म्हणजे नेणारा, पुढे नेणारा. मग ती चांगली संस्कृती असेल किंवा चांगला विचार असेल कुठलाही असेल, तर तो नी नय करणारा असला पाहिजे, तो नेणारा पुढे असला पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थानं हा माझा मार्ग एकलाहून आपण तो भाग जो आहे तो पुढे नेऊ शकतो. आणि अशा वेळी मोहिनीताई एक गाण्याची आठवण होते, ती म्हणजे कुंकू चित्रपटातलं गाणं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. असा हा नेतृत्व गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. हे गाणं आपण ऐकूया आणि मग आपला हा जो कार्यक्रम आहे तो आपण पुढे नेऊया.

0: नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅशटॅग नवदुर्गा ह्यामध्ये. आपण आज मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांच्याशी बोलतो आहोत. नेतृत्व गुणाबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलंच, पण या नेतृत्व गुणामध्ये आता एक जोड आलेली आहे किंवा नेतृत्वाबरोबर हातात हात घालून आलेलं आहे ते तांत्रिक ज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा डिफेन्समध्ये, संरक्षण दलामध्ये आपण कशा पद्धतीनं विचार करू शकतो.
1: खरोखर तंत्रज्ञान हे आता इतकं प्रबळ असं माध्यम झालेलं आहे आणि त्याला संरक्षण दल देखील अपवाल नाही आहेत, किंबहुना एक प्रचंड मोठी शिफ्ट आता आपण संरक्षण दलांमध्ये बघत आहोत. आणि ऑपरेशन सिंदूर हे त्याचं खूप क्लासिक डेमॉन्स्ट्रेशन होतं, एक प्रात्यक्षिक होतं. आपल्याला असं वाटलं की रातोरात आपण एवढ्या चांगल्या एअर डिफेन्स मेकॅनिझममध्ये राहत आहोत, एवढे शेकडो ड्रोन्स देखील आपण प्रतिहल्ल्यामध्ये सोडले, दुसऱ्यांचे आपण सगळे जॅम केले, तर हे कसं घडलं? तर खूप वर्षांपासून आपण तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आणि आपल्या सगळ्यांसाठी मला एक गोष्ट पुन्हा सांगायला आवडेल की आपल्याला आर्मफोर्सेससाठी खूप मोठं ध्येय, विजयाचं ध्येय आता भारतापुढे आहे. विजय म्हणजे, विजय हा शब्द आहेच आहे, पण व्ही आय जे ए वाय म्हणजे अक्षर आहेत, तर ह्याच्यापासून आपल्याला लष्कर प्रमुखांनी दाखवलेलं आहे की व्ही फॉर व्हिजिलन्स म्हणजे आपल्या सगळ्यांची सतर्कता, आय फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन. तर इनोव्हेशन आणि ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातूनच आपण हे सगळं करणार आहोत. जास्तीत जास्त वेगवेगळ्या तंत्रज्ञानाला आपण आत्मसात करणार आहोत. जे फॉर जॉईंटनेस अँड इंटिग्रेशन, म्हणजे जॉईंटनेस म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स ह्या तिन्हींना आपण जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पूर्वी ह्या तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करायच्या, तर त्यांच्या पॉलिसीज असू देत,

0: कार्यपद्धती असू देत किंवा आधुनिकीकरणाचं जे काही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आणखीन उपकरणं शस्त्रास्त्र मिसाईल्स तर ह्या सगळ्याच दृष्टीने आपण तिन्हींचं जॉईंट थिएटर कमांड आता लवकरच ती सुरू होईल तर हा जॉईंटनेस आणि ह्या जॉईंटनेसचा अजून एक अर्थ म्हणजे नागरिक आणि आर्म फोर्सेस एकत्र लढणं असा देखील होतो. सो जे फॉर जॉईंटनेस ए फॉर आत्मनिर्भरता जास्तीत जास्त इंडिजिनस आपण म्हणजे भारतीय त्याच्यामध्ये भारतीय बनावटीचे आपण सगळी उपकरणं शस्त्रास्त्र याच्यामध्ये आपण हे स्वप्न बघत आहोत बऱ्याच अंशी हे आपलं पूर्ण अगदी जात आहे. आणि वाय फॉर योद्धा फर्स्ट म्हणजे कुठेतरी मनुष्यबळ केंद्रस्थानी ठेवून योद्धा कसा घडेल विकसित होईल त्याच्यासाठीचं वेलफेअर ह्या सगळ्या गोष्टींना आपण केंद्रस्थानी ठेवून आपल्या पॉलिसीज किंवा नवीन नवीन आपण करणार आहोत. आणि ही जी आत्मनिर्भरता आहे याचे अनेक फायदे आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येणार आहेत. एकतर आपण आत्मनिर्भर असलो म्हणजे आपण आपल्या पद्धतीनुसार निर्णय घेऊ शकतो ते निर्णय स्वातंत्र्य आपण कमावतो जेव्हा आपण आत्मनिर्भर असतो
1: आणि त्याच्याकरता आपण खूप काहीतरी किंमत मोजलेली असते ती डिसिप्लिनची असते ती पण खूप महत्वाची.
0: त्यानंतर वेळ आपल्याला खूप कमी लागतो जेव्हा की मेंटेनन्स आपण आपला करू शकतो स्पेअर पार्ट आपण आपले तयार करू शकतो त्याची मुवमेंट आपण पाहिजे त्या ठिकाणी नेऊ शकतो त्यानंतर आपण सिक्रेसी मेंटेन करू शकतो की जेव्हा सगळं काही आपल्या हातात असतं तेव्हा आपल्याला दुसऱ्यांना सांगायची त्यांच्या परवानगीची आवश्यकता नसते मागणी पुरवठा या गोष्टींमध्ये अडकण्याची गरज नसते. तर असे असंख्य म्हणजे मी खूप सोप्या भाषेमध्ये सांगते पण असे असंख्य फायदे आपल्याला आत्मनिर्भर सामरिक भारताचे असणार आहेत. आणि अर्थातच तू जसं म्हणालीस तंत्रज्ञानाचा तर एक मोठी शिफ्ट म्हणजे आपलं जे वॉरफेअर आहे ते आता हळूहळू स्पेस वॉरफेअर त्यानंतर सायबर वॉरफेअर तर आपण ऑलरेडी लढत आहोतच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुद्धा हे झालेलं आहे. तर वेगवेगळे हे शब्द आहेत पण त्याचं पण खूप स्वरूप वेगवेगळ्या अर्थाने आपल्या समोर येत आहे हळूहळू. आणि ही जी सगळी सिस्टम असणार आहे व्यवस्था ही सगळी एआय ड्रिव्हन कारण आपण बघतो आहोत की इन्फॉर्मेशन बेस्ड खूप झालेलं आहे त्यानंतर डिजिटल इन्फॉर्मेशन त्यातले त्यात तर ही जेवढी आपल्याकडे असेल जास्तीत जास्त तेवढं आपल्याला प्रतिहल्ला करण्यासाठी शत्रूची माहिती काढून घेण्यासाठी आणि विविध मार्गाने एकमेकांना सहकार्य करण्यासाठी या इन्फॉर्मेशनचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर ही एआय ड्रिव्हन सिस्टीम अनमॅन्ड व्हेकल्स अनमॅन्ड आपण आता बघतो मिसाईल्स की जाऊन तिथे कुणीतरी हातातनं ते शस्त्र किंवा उपकरण सोडत नाहीये अगदी तर आपल्याला तिकडनं आहे गरज इकडनं नाहीये असं
1: आपल्याला.
0: सो अशा पद्धतीने अनमॅन्ड हे सगळं आहे आणि मल्टी डोमेन आपण एक प्रकारचं युद्ध इथे आता लढू बघत आहोत. पण स्पेसमध्ये आपण डॉमिनेशन आपलं प्रस्थापित करणार आहोत सागरी किनारे असतील किंवा सगळ्याच म्हणजे बाजूनी आपण एक मोठी डिफेन्सची इकोसिस्टीम इथे घडवणार आहोत. तर त्या इकोसिस्टीममध्ये असं कंपार्टमेंटलाइज करून काहीही चालणार नाही तर जिथे जिथे जे जे कमी तिथे तिथे पुरवठा करणं तिथे तिथे उभं राहणं इतका मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी इकोसिस्टीम आता आपली तयार होणार आहे.
1: खरं आहे. आणि एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे की हातात हात घालून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत हा सगळा प्रवास पुढे सुरू होतोय. पण या प्रवासामध्ये आत्ता आहेत तितकीच मंडळी नाही तर अजूनही काही मंडळी त्याच्यात सातत्यानं येत राहणं ती प्रवेश घेती होणं प्रवेश घेण्याकरता तयारी करणं आणि केवळ तयारी म्हणजे शारीरिक नव्हे तर मानसिक कौटुंबिक पार्श्वभूमीसह ती तयारी करणं हे खूप महत्वाचं आहे. तर या बद्दल काय सांगाल कारण संरक्षण क्षेत्रामध्ये मुली विशेषतः कारण आपण हॅशटॅग नवदुर्गा अंतर्गत बोलतो आहोत तर मुली कुठल्या कुठल्या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकतात आणि त्या प्रवेशांची प्रक्रिया काय आहे किंवा त्या प्रवेशांची सुरुवात कधीपासनं मनात आणि प्रत्यक्षात झाली पाहिजे.
0: जसं मी म्हणाल की तंत्रज्ञानाला आता अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे याचाच एक खूप चांगला फायदा म्हणजे आता मुलींसाठी विस्तीर्ण असं क्षेत्र तिन्ही दलांमध्ये जास्तीत जास्त जागा आता तयार होत आहेत कारण इथे कुठेही शक्ती म्हणजे केवळ बाहुबळ किंवा शक्ती म्हणजे जे आपला सगळ्या ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट आपल्या डोळ्यासमोर येतं तशा न राहता जे आपलं चातुर्य आहे जे आपली एम्पथी आहे जे आपलं बुद्धिकौशल्य आहे अशा सगळ्या स्वरूपामध्ये प्रकट होणारं इथे कौशल्य आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे वर्दीसाठी तर तू म्हणाली तसं आपण त्या विषयावरती येऊच आहेत की कशा कशा एंट्रीज आपल्याकडे आहेत पण वर्दी न घालता सुद्धा न्युक्लिअर पॉवरपासून ते जे सगळं आपल्या मोठं विस्तीर्ण असं जे मार्केट आता तयार झालेलं आहे डिफेन्सचं इंडस्ट्री एक मोठी तयार होऊ बघती आहे तर ह्याच्यामध्ये खूपच संधी आपल्या सगळ्या तरुणांसाठी आहेत. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे त्या संधी आपण घेतल्या पाहिजे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट जास्तीत जास्त तरुणांनी केलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जे काही टॅलेंट आहे सायन्सचं असू देत किंवा इतर तर काही अगदी स्केचेस काढण्यापासून ते वैज्ञानिक संशोधन जी आहेत तर ती लागणारी तिथे आहेत, डीआरडीओ सारख्या संस्था असतील, तर मला असं वाटतं की इथे खूप मोठ्या सिलेक्शनसाठी वाव आहे वेळोवेळी. आणि डिफेन्स फोर्सेस आता ना त्यांच्या ऍडव्हर्टाईज

0: खुल्या करत आहेत तर त्याच्याकडे सगळ्यांनी सजगतेने बघण्याची गरज आहे. अक्षरशः शाळकरी मुलांपासूनच्या कॅम्प्सपर्यंतपासून म्हणजे त्यांचे कॅम्प्स असू देत आपल्या म्हणजे मुलींसाठी किंवा युवतींसाठीची शिबिर असू देत सगळीकडे डिफेन्स फोर्सेसनी आता हात पुढे केलेला आहे की तुम्ही या आणि आपण सगळे एकत्र पुढे जाऊया. तर ह्याच्यासाठी आपण सजग राहिलं पाहिजे. त्यांचे सगळे जे इन्स्टा असेल किंवा इतर पेजेस असतील मीडियावरचे आणि जॉईन इंडियन आर्मी जॉईन इंडियन नेव्ही हे ज्या सगळ्या ऑफिशियल वेबसाईट्स असतील, मी ऑफिशियल हा शब्द वापरते मुद्दाम, त्यांच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट्स असू देत ह्या सगळ्या तुम्ही बघत चला. त्यानंतर पॅरामिलिटरी फोर्सेस असू देत, तर हे देखील आपण सगळ्यांनी बघत राहिले पाहिजेत. मुळात प्रक्रिया कशी असते आणि त्याचा आपण ती वाचायची कशी ऍडव्हर्टाइजमेंट इथून आपण सुरू करतो ह्या सगळ्या गोष्टी, तर हे आपण सुरू केलं पाहिजे. आणि मुलींकडे येताना मला असं प्रकर्षाने सांगावं वाटेल की बारावीच्या टप्प्यावरती आणि पदवीच्या टप्प्यावरती अशा दोन्ही लेवलला दोन्ही ठिकाणी आपल्याला त्यांचं आता आपल्याला निवड प्रक्रिया ही खुली झालेली आहे. कारण मागच्याच वर्षी आपण एनडीए मधनं म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी खडक वाचलेला आहे जी तिन्ही संरक्षण दलांचं एकत्रित प्रशिक्षण देते, तर तिथे देखील आता मुलींनी प्रवेश केला आणि त्यांची पहिली बॅच मागच्या वर्षी पासआउट परेड त्यांची झाली आणि त्यांच्यानंतर एक एक वर्ष त्यांचं परत आर्मी नेव्ही एअरफोर्स अशा तिन्ही अकॅडमीजमध्ये एक एक शेवटचं वर्ष होतं. तिथून ते ऑफिसर म्हणून कमिशन होतात. तर ही अशी तीन आणि एक अशी प्रक्रिया असते जेव्हा आपण बारावीच्या नंतर प्रवेश घेतो. तर ह्याची सुरुवात करताना बारावी अपिअरिंग पासूनच या सगळ्या टेस्ट द्यायला सुरू केलं पाहिजे आणि त्याची तयारी तर अक्षरशः 9वी 10वी इथून सुरू होते आणि 11वीपासून प्रत्यक्ष तुम्ही त्या सगळ्या चाचण्या त्याचं नेमकं स्वरूप त्याचा अभ्यास त्याचा सिलेबस ह्या सगळ्यांची तयारी करता. जर तुम्हाला आजूबाजूला कुठे चांगल्या अकॅडमीज असतील तर तिथे जाऊन हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. पण अगदी सुरुवातीला पालकांनी आणि पाल्याने मिळून तयारी केली पाहिजे की सगळ्यात महत्वाचं काय आहे, का वाय हा प्रश्न फार महत्वाचा आहे. मला आर्म फोर्सेस का जॉईन करायचे आहेत हे तुम्ही स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे. कारण एका रात्रीतनं आपण मगाशी नेतृत्वावर तेवढी चर्चा केली तर हा नेता एका रात्रीतनं घडत नाही. संघर्षांचे अनेक म्हणजे क्षण त्याला भोगावे लागतात आधी आणि त्यातनं जे नेतृत्व त्याला निखार येतो तर त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. म्हणून थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन पालकांनी आपल्या पाल्यांना घडवलं पाहिजे आणि ह्या टप्प्यावरती मला खरंच आर्म फोर्सेस जॉईन करायचे आहेत का आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे. कारण आपण जर इंटरव्ह्यूजमध्ये असं म्हटलं की मला माझं भारतावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून मला तुम्ही निवडायला पाहिजे तर हे उत्तर अगदी कुठेही टिकणार नाही. त्यानंतर हे जे मोटिवेशन असतं की माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे आणि मला वर्दीची क्रेज आहे तर तुम्ही ट्रेनिंगमध्ये देखील काही दिवस सुद्धा टिकणार नाही. तर त्या मोटिवेशनला नेहमी डिसिप्लिनचा एक साथ लागते. जसं आपण एखादा कपडा शिवतो, वरचा कपडा म्हणजे मोटिवेशन असतं आणि त्याला जे लायनिंग लागतं आतनं अस्तर, तर ते अस्तर म्हणजे डिसिप्लिन आहे जे त्या कपड्याला टिकाऊ बनवतं. हा, नाहीतर नुसत्या मोटिवेशनवरती आर्म फोर्सेस चालत नाहीत. तर ही मोटिवेशन आपण जरूर पाल्यांना द्यावी पण त्यांना डिसिप्लिन जास्त महत्वाचं आहे. डिसिप्लिनवरती हे सगळं चालू असतं. तर अशा पद्धतीने ह्या टप्प्यावरती प्रत्येकाने विचार करावा आणि आपला पिंड काय आहे, आपला संघर्ष काय आहे आणि आपल्याला का जॉईन करायचं ह्याचं एकदा उत्तर क्लिअर झालं की या सगळ्या परीक्षांकडे खूप सकारात्मक पद्धतीने आपण बघू शकतो. त्यानंतर ज्यांना जायचं आहे त्यांची जबाबदारी जास्त मोठी आहे. म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने ना, माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, माझ्या आजोबांचं स्वप्न होतं, हा हे एक बॅरियर घेऊन कुठेतरी अनेक मुलं इकडे बघतात आणि पालक देखील आज खूप प्रकारे आग्रह धरतात की मला मुलाला किंवा मुलीला सैन्यात टाकायचं आहे किंवा त्यांना तिथे जावं अशी माझी इच्छा आहे. तर ती इच्छा असणं काही चुकीचं नाही आहे पण त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या पाल्याची आहे ह्याची त्याला कुठेतरी जाणीव करणं की तुला खरोखर आवड आहे साहसाची, एका वेगळ्या आयुष्याची, तर आम्ही साथ द्यायला तुला तयार आहोत. अशा पद्धतीच्या संवादातून हे सगळं सुरू व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा 12वीचा टप्पा असतो. आणि मुलामुलींच्या दृष्टीने मी हे सगळं सांगते कारण आपल्या इथे जेंडर न्यूट्रॅलिटी ही जगतो आपण आर्म फोर्सेसमध्ये
1: आणि भारताबाहेरून ज्यावेळेला भारत बघतो त्यावेळेला जेंडर न्यूट्रॅलिटीचं महत्व आपल्याला अधिक कळतं. कारण अनेक देशांमध्ये खूप मूलभूत गोष्टींमध्ये पण आपल्याला बंधनं दिसतात की जी भारतात मुळीच नाही. तर हाही एक सकारात्मक विचार आपल्याला नक्कीच करायला पाहिजे आहे.
0: आणि आर्म फोर्सेसमध्ये कधीही कोणी विचार करत नाही की ही मुलगी आहे म्हणून मी हिला हे अमुक एक टास्क कसं देऊ अवघड असं, किंवा ही तिथे जाईल का अशी शंका. तर वर्दी मिळाली म्हणजे सगळे सारखे आहेत, दोघंही सगळे सारखे, स्त्री असेल पुरुष असेल, कर्नल कर्नल असतो, ह्या सगळ्यांचे रोल्स ठरलेले असतात. तर असा कुठे भेदभाव केला जात नाही. आणि पुढचा जो टप्पा मी मग अशी सांगत होते त्याप्रमाणे पदवीचा टप्पा, तर आपण पदवीचं जे आपलं शेवटचं वर्ष असतं अपिअरिंग त्याही वर्ष आपण या सगळ्या टेस्ट देऊ शकतो. म्हणजे मी देखील माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या आधीच ह्या सगळ्या टेस्ट क्लिअर करून ऑल इंडिया मेरिट लिस्ट क्लिअर करून मी फायनल परीक्षा देऊन मी लगेचच दुसऱ्या वर्षी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेला होता. म्हणजे मी तिथे पोहोचले होते ट्रेनिंगसाठी. तर हे सगळं

0: सायमल्टेनियसली करावेला करावं म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जास्त आपला जात नाही. तर अशा पद्धतीने पदवीचा देखील टप्पा खूप महत्वाचा टप्पा आहे. जास्त तो आपल्याला बरंच काही शिकवूनही जातो, कारण जे पदवीचे वर्ष असतात ते आपण प्रिपरेशनसाठी वापरू शकतो. अर्थातच निवड प्रक्रियेची जी सगळी लेखी परीक्षा असतात ज्यात, तर त्याचा सिलेबस वेगवेगळा असतो प्रत्येक ठिकाणी. एनडीए मध्ये असं मॅथ्स असतं, इकडे तुम्हाला करंट अफेअर जास्त चांगलं करावं लागतं पदवीच्या लेवलला. तर ह्या सगळ्या एंट्रीज सुद्धा समजावून घेतल्या पाहिजेत की माझी पदवी नेमकी कशात आहे, मी कुठल्या पद्धतीचा फॉर्म भरला पाहिजे आणि मला आतमध्ये गेल्यावरती कुठल्या डिपार्टमेंटमध्ये मी जाऊ शकतो, तिथलं साधारण कार्यपद्धती कशी असते, हे सगळं जाणून बुजून जर तुम्ही त्याच्यामध्ये उतरलात तर तो एक आत्मविश्वास आहे तो खूप वाढलेला असतो. आणि अजून एक अत्यंत व्यावहारिक गोष्ट, बारावी असेल पदवी असेल, तुम्ही नेहमी एकच, म्हणजे खरं तर आता आपण इंटरव्ह्यूज ऐकतो की मी अगदी लहानपणापासून स्वप्न बघत होते की मला युनिफॉर्मच घालायचा होता आणि तो मी एक दिवस मिळवलाच वगैरे, पण आत्ताच्या वॅकन्सीज आणखी ओव्हरऑल येणारी ऍप्लिकेशन जी लाखांमध्ये असतात हे सगळं चित्र बघितलं तर यश आणि अपयश असं वॉटर टाईट कंपार्टमेंट तुम्ही करू नका असं मी सगळ्यांना नेहमी सांगते की अपयश मिळालं म्हणजे अगदी तुम्ही जगण्यासाठीच ते अपयश नाहीये. हा, तुम्ही बऱ्याच वर्षांपासून हे स्वप्न बघताय मला मान्य आहे, पण नक्की हा अंत नाही आहे आयुष्याचा. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी हे सगळं प्रिपेअर करा की इथे जर माझा नंबर नाही लागला तर मी काय करेन, मग हे करेन, मग ते आणि हे सगळं विचारतात इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा. आणि जेव्हा तुम्ही असे एक सपोर्टेड असतात ऍट द बॅक ऑफ द माइंड, तुमच्या हे सगळे प्लॅन्स रेडी असतात, तेव्हा प्लॅन ए मध्ये देखील सक्सेस रेशो तुमचा वाढतो, कारण तो सगळा आत्मविश्वास घेऊन तुम्ही तिथे बोलता, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये सहजता येते. म्हणजे माझा इंटरव्ह्यू देखील असं याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल की तो मी इतका सहज दिला होता कारण मला माहिती होतं की मी परत जाताना मला हेही करायचंय, तेही करायचंय, आणि ते मी सगळं मोकळेपणाने तिथे सांगितलं होतं की माझ्या दृष्टीने फक्त एकच एक ध्येय नाहीये माझं आयुष्य मध्ये, इतकं इतकं क्लिअर.
1: तुमच्या स्वभावाचीही लवचिकता पारखली जात असेल, कारण स्वल्पविरामाला खूप महत्व आहे. पूर्णविराम दिला की तिथे वाक्य पूर्ण होतं, पुढे काही शिल्लक राहत नाही, नवी सुरुवात करावी लागते. जसं तुम्ही सांगितलं की प्लॅन ए नंतरचा स्वल्पविराम प्लॅन बी असला पाहिजे, हा एक कुठेतरी विचार महत्वाचा मनामध्ये रुजवला गेला पाहिजे आणि प्रत्येक पाऊल हे आपण निश्चयानं टाकलं पाहिजे. तर आपण ह्या टप्प्यावर एक श्रोत्यांना गाणं ऐकवूया, एक एक पाऊलं पुढती टाक निश्चयाने, सुमंतांच्या आवाजातलं अतिशय अर्थघन असं हे गाणं, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण हॅशटॅग नवदुर्गाचा जो प्रवास आहे तो आपण सुरू ठेवूया.

रसिक श्रोतो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हॅशटॅग नवदुर्गा ह्या मालिकेअंतर्गत आपण गप्पा मारतोय, जाणून घेतो आहोत डिफेन्स म्हणजे केवळ युद्धभूमीवर जाऊन लढणं नाही तर त्याकरताची तयारी आणि स्टेजच्या मागे राहून सुद्धा समरप्रसंग यशस्वी करणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. वर्दी मिळणं, त्या वर्दीत आपण

0: सर्विस करणं ह्या सगळ्या टप्प्यांनंतर ज्या वेळेला आपण कमी कालावधी करता शॉर्ट टर्म सर्व्हिसेस करतो त्यानंतर तुम्ही निवृत्ती घेतलीत की सामान्य नागरिक म्हणून जगताना तुमच्याकडे कोणत्या संधी उपलब्ध असतात मोहिनी गर्गे मॅडम?
1: छान प्रश्न. याचं एक उदाहरण तुझ्या समोर बसलंय माझ्या रूपामध्ये. थोडंसं करेक्शन म्हणता येईल किंवा एक वेगळा दृष्टिकोन मला इथे सांगायचा आहे की एकदा आपण जे ट्रेनिंग केलं आणि एकदा वर्दी घातली की तुम्ही सैनिक झालात आणि तो तुमचा ब्लड ग्रुप होतो ऑलिव्ह ग्रीन आणि तुमची वर्दी तुमची स्किन होते. त्याच्यामुळे वर्दी घातल्यानंतर आणि ती काढल्यानंतर देखील तो सैनिकच राहतो. म्हणून अगदी 5 वर्षाचं टर्म्स असेल, 10 वर्षाचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन असेल, ही संधी अवश्य सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तोंड देण्याची जी काही क्षमता तुमची वाढते, जो काही तुमचा आत्मविश्वास वाढतो, आत्मगौरव वाढतो, त्याला तोड नाहीये. त्याच्यामुळे तो नागरिक होत नाही तर तो सैनिक म्हणूनच वावरतो. केवळ त्याचं चालणं, बोलणं, बसणं, उठणंच नव्हे तर कुठल्याही ध्येय प्राप्त करण्यासाठीचे जे प्रयत्न असतात, जो संघर्ष असतो, जो दृष्टिकोन असतो, जे औदार्य असतं आणि जे ऐक्याची जी भावना असते एक भारतामध्ये तो राहिल्यामुळे, ह्या सगळ्याच गोष्टी थोड्या वेगळ्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे असतात, आमच्याकडे असतात. आणि त्या दृष्टिकोनात आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या संधी आहेत. म्हणून ज्या कुणाला इथे परमनंट कमिशन साठी किंवा परमनंटली न येता 30-40 वर्षांचं एक लॉंग करिअर जे असतं ते न करता केवळ शॉर्ट सर्व्हिस कमिशन साठी जरी यायचं असेल तरी त्यांनी ह्या करिअरचा आवर्जून विचार करावा. कारण आता रिसेटलमेंट अशा ऑफिसर्सच्या किंवा अशा जवानांच्या रिसेटलमेंटसाठी सुद्धा आर्म फोर्सेस खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत आहेत आणि काही प्रोव्हिजन तर आधीपासून चालत आलेले आहेत. सिक्युरिटीच्या क्षेत्रात असतील, आपापल्या क्षेत्रामध्ये, मॅनेजमेंटच्या फील्डमध्ये, मग त्याच्यामध्ये MBA असू देत किंवा IIM सारख्या ज्या संस्था आहेत तर त्याच्यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणावरती जे तुम्हाला संधी उपलब्ध करून देतील असे कोर्सेस आर्म फोर्सेसतर्फे करवले जातात. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही कुठेही एकटे नसता, तुम्ही आर्म फोर्सेसशी कनेक्टेड असता सदैव. आणि एक बंधुत्वाची जी भावना तुमच्यामध्ये असते की जे तुमचे रेजिमेंटल ऑफिसर्स असतात, जे तुमची संस्था असते ती कायम तुमच्याकडे बघत असते, तुमची काळजी घेत असते, तर ह्याच्याकडे अवश्य पाहिलं पाहिजे. जीवन पद्धती तुमची जी पूर्णपणे बदलून जाते तर तुम्ही स्वतः देखील रस्ते शोधण्यासाठी सक्षम होऊन तिथनं बाहेर पडता. तर अशा पद्धतीने आहे हे सगळं.
0: आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या वेळेला आपण नवीन मंडळींना म्हणतो की तुम्ही या, तर त्या या सांगत असताना मुलाखतीच्या शेवटी तुम्ही काय सांगाल सामान्य नागरिकांना, युवतींना आणि अर्थातच ज्यांना ह्या सर्व्हिसेसमध्ये जॉईन व्हायचंय त्यांना?
1: अगदी शेवटचा जो शब्द, म्हणजे आपण जे काही विचार देणार आहोत तो हाच त्यांना देणार आहोत की तुम्ही फक्त या आणि पुढचं पुढे बघा. म्हणजे आपण त्याचा काय परिणाम असेल किंवा काय नाही ह्याच्याविषयी साशंक होऊ नका. जसं श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतो, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या भारताचं जे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे हे युद्धभूमीवरती सांगितलं गेलंय हे त्याचं इतकं वेगळेपण. आणि ती एकच गोष्ट म्हणली तरी ती अगदी अशी हृदयस्पर्शी मला वाटते. आणि अर्थातच ते तत्वज्ञान खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने आपल्या सगळ्यांसाठी सूत्र रूपाने ग्रोथचा एक हे दिलेला आहे मंत्र, ते म्हणजे उद्धरेत आत्मनात्मानंद. तुमचा उद्धार, तुमची प्रगती आणि कुठपर्यंत तुमची झेप असणार आहे हे तुमच्यावरती आहे. त्याच्यामुळे ती स्वयंप्रेरणा आत घेऊन तो आत्मदीपभव, ज्याला आपण म्हणतो, तो आत्मदीप स्वतः लावून त्याच्या प्रकाशामध्ये आधी तुम्ही स्वतःला उजळून टाका. स्वतःचं मन जिथे कुठेही निराशा, नकारात्मकता तुम्हाला शिवणार नाही, अशा प्रकारचं एक अभेद्य, एक सकारात्मक मन तुम्ही तयार करा. पालक असाल तर पाल्यांना अशा पद्धतीने घडवा आणि एकमेकांचा हात हातात घेऊन आपण ही वाट पुढे चालणार आहोत. अगदी. तर अशा पद्धतीने जिथे कुठे आहात तिथे फक्त तुम्ही सुरू करा. आणि ह्यांनी काय होईल, त्यांनी काय होईल अशा अजिबात तुम्ही शंका मनामध्ये आणू नका. खूप प्रसिद्ध हिंदी ओळी मला इथे पुन्हा सांगायच्या वाटतात की राहे जहां तक जाएगी, राहगीर वहां तक जाएगा, तुम दरिया से क्या पूछते हो, नीर कहां तक जाएगा, खींच धनुष की डोर निशाना साधो अपनी मंजिल का, खींच धनुष की डोर निशाना साधो अपनी मंजिल का, बाकी बाद में देखेंगे कि तीर कहां तक जाएगा, तुम्ही फक्त चालायला लागा.
0: खरं आज खूप वेगळं, सकारात्मक आणि तितकंच महत्वाचं म्हणजे वास्तवदर्शी. कारण सकारात्मकता ही जर वास्तवदर्शी असेल तर त्याला अधिक अर्थघनता येते. तर हे सगळं छान समीकरण आज मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी तुम्ही हॅशटॅग नवदुर्गाच्या निमित्तानं आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि रसिक श्रोते हो, तुमचेही आभार की आमच्या ह्या मालिकेला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात.
1: खूप खूप धन्यवाद.

0: जय हिंद।
1: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी एक छानस गाणं ऐकूया आणि खरंच अंधाराची खंत तू करू नकोस, तू प्रकाश गीत गात रहा, हा संदेश देणारं रवींद्र साठे यांच्या स्वरातलं हे शेवटचं गीत आपण ऐकूया। आणि या गीताबरोबरच हॅशटॅग नवदुर्गाच्या आजच्या भागात रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या। नमस्कार।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: रसिकहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची आपण ऐकताय FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आत्ताच आपण नवरात्र विशेष हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांची पूर्वा कर्वे बापट यांनी घेतलेली अतिशय सुंदर अशी मुलाखत ऐकलीत. खरंच खूप छान अशी मुलाखत होती. आणि आता मात्र यानंतर या कार्यक्रमाची वेळही संपत येते. यानंतर एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होते. आपण लगेचच 12 वाजता भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रंजक सफरमध्ये. तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.
2: शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: रसिका हो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची एफएम गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते।

हे गाणं ऐकल्यानंतर आपल्याला काय चित्र दिसतं? खरं तर हा तसा जुना चित्रपट आहे, शापित या चित्रपटातलं गीत. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून ही अभिनेत्री तुम्हा आम्हा सगळ्यांनाच फार एक उत्तम अभिनय करणारी, एक उत्तम नृत्यांगना म्हणून आपल्यासमोर आली. पण महाराष्ट्राच्या लोककलेच्या आणि मराठी चित्रसृष्टीच्या इतिहासामध्ये काही नावं अशी आहेत की ज्यांनी आपल्या अभिनयानं, नृत्यानं आणि सहज

सुंदर व्यक्तिमत्वानं सुद्धा रसिकांच्या मनावर कायमची छाप सोडली. आणि त्यातलंच एक नाव म्हणजे मधुकांबीकर. अगदी थोड्या वेळापूर्वीच त्यांची बातमी आली आणि आज ते आपल्यात नाही आहेत. म्हणजे एकतर त्यांच्या अभिनयामध्ये, नृत्यामध्ये ग्रामीण बाज होता, लोककलेचा ठसका होता, अगदी लावणीची नजाकत सुद्धा होती रसिक हो, आणि त्यातूनही अभिनयातली सहजता सुद्धा होती. अर्थात कला ही केवळ रंगमंचावर सादर करण्यासारखी गोष्ट नाहीये, तर ती जगण्याची पद्धत आहे. आणि मग त्यातून लोकांच्या भावना, सुखदुःख, त्यांची भाषा, संस्कृती आणि त्यांच्या जगण्यातलं वास्तव ना जेव्हा कलाकार आपल्या कलेतून व्यक्त करतो रसिक हो, तेव्हा त्या कलेला एक वेगळी उंची प्राप्त होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि जेव्हा आपण मधुकांबीकर यांच्या एकूण कलाप्रवासाकडे पाहतो तेव्हा त्यांचं लोककलेशी असलेलं नातं सुद्धा दिसतं. म्हणजे मग ते लोकनाट्यातनं असू देत, तमाशा किंवा लावणीच्या माध्यमातलं असू देत, किंवा मग चित्रपटाच्या माध्यमातून, व्यक्तिरेखांच्या माध्यमातून त्यांचं समोर आलेलं रूप असू देत. त्याच्यामुळे अगदी आत्ता ही बातमी आल्यानंतर, म्हणजे 28 जुलै 1953 बीड जिल्ह्यातला गौराई इथं झालेला जन्म आणि लोककलेचा वारसा लाभलेल्या वातावरणातच त्यांच्या कलेची वाटचाल सुरू झाली होती. म्हणजे सुरुवात झाली होती तशी तमाशाच्या फडावरून. सुरुवातीचं शिक्षण अगदी मोजकं ते सोडायला लागलं होतं तिसरीतनं, आणि नंतरचा प्रवास रसिक हो खूप वेगळा आहे. आणि शापितमधली बिजली आणि त्यातून मग आणखी वेगवेगळी जी रूपं आहेत, म्हणजे बिजलीची व्यक्तिरेखा त्यांनी खूप छान, अत्यंत प्रभावीपणे साकारली होती. म्हणजे त्या स्त्रीच्या आयुष्यातली वेदना आहे, समाजातलं जे वेगळं असं वास्तव आहे, नात्यातली गुंतागुंत आहे, आणि त्यातून मग होणारा संघर्ष आणि नंतर त्यातून उभं राहिलेलं तिचं व्यक्तिमत्व, हे सगळं अभिनयातून खूप सुंदररित्या त्यांनी जिवंत केलं होतं, व्यक्त केलं होतं. अर्थात या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता, फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. आणि मग त्याच्यानंतर मग आणखी एका चित्रपटाचं नाव मला घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे हेच माझं माहेर. या चित्रपटातली शकूची भूमिका तितकीच गाजली होती. म्हणजे एका अनाथ मुलीचा हा प्रवास, नंतर आपल्या मुलासाठी खंबीरपणे उभी राहणारी ही आई, हा सगळा प्रवास रसिक हो पाहताना, चित्रपटातली गाणी ऐकताना सुद्धा आपल्या मनाला तितकाच भिडला होता. आणि आजही हे सगळे चित्रपट पाहत असताना त्या सगळ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात, हे नक्की.

हेच माझं माहेर या चित्रपटातलं हे गीत होतं रसिक हो. मोठी यादी आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला आज अनेक चित्रपटसुद्धा आठवत असतील. जब्बार पटेल यांचा एक होता विभीषक आणि त्यातलं भरलं आभाळ हे गाणंसुद्धा आठवत असेल. त्याच्याबरोबरीने दादा कोंडके यांचे चित्रपट आहेत, मग तो येऊ का घरात असेल, मला घेऊन चला असेल, लक्षाचा झपाटलेला, लक्ष्मीकांत बेर्डे याच्यात सुद्धा त्यांनी लक्षाच्या आईची भूमिका केलेली होती. आणि जवळपास 19 नाटकं गुजराती चित्रपट, साज सारखा गुजराती चित्रपट असू देत, अशी मोठी यादी आहे खरं तर चित्रपटांची रसिका हो. आणि त्या प्रत्येक चित्रपटात ज्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. बहुतांश चित्रपटांमध्ये त्या आपल्याला नायक किंवा नायिकेच्या आईच्या भूमिकेत दिसलेली आहेत, पण सुरुवात त्यांची म्हणजे अगदी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर त्या पुढे आल्या हेही तितकंच खरं आहे. पण तुम्हाला अनेकांच्या चरित्रांमध्ये त्यांचा उल्लेख दिसतो खरं सांगायचं तर, म्हणजे दादा कोंडकेंच्या दिसतो, श्रीराम लागू यांच्या लमाणमध्ये त्या आहेत, बरं इतरही अनेक कलाकारांनी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, म्हणजे सिनेसृष्टीचा इतिहास ज्यांनी लिहिला आहे त्याच्यात सुद्धा त्यांच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. अगदी आणखी सुद्धा पुस्तकं आहेत त्यांच्या, आत्ता गोष्टी समोर येत आहेत माझ्या, पण त्या सांगत असताना मला ती गाणीसुद्धा आठवत आहेत, त्यांच्या इतरसुद्धा गोष्टी आठवत आहेत की त्यांच्यावर आलेले जे प्रसंग होते

आणि त्या प्रसंगातून वाट काढत असताना कलाकारांनी त्यांना केलेली मदत, विशेषतः दादा कोंडके वगैरे, आणखी मोठी वेगळी यादी आहे रसिकवती, आत्ता मला इथे त्याचा उल्लेख करता येत नाही आहे, पण आज या निमित्तानं त्याची सुद्धा आठवण होते हेही तितकंच खरं आहे. पण जसं मी मगाशी म्हटलं होतं तसं की सुरुवातीचं तिसरीपर्यंतचं शिक्षण, त्यानंतर सातवीपर्यंत पुढचं शिक्षण जे कांबी या गावी घेतलेलं, आणि नंतर मग नृत्याचा प्रवास, आधी नृत्य आणि नंतर अभिनय असा भाग होता. म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी पुण्याच्या बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं, नंतर मग थोडं 13-14व्या वर्षी गुरु पांडुरंग घोटीकर आणि लावणी साम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडे सुद्धा लावणी नृत्याचे धडे घेतले. खरं तर आधी सुरुवात ही लोककलेच्या माध्यमातून झाली आणि लोककलाकार म्हणून नाव होत असताना दुसरीकडे मग चित्रपटसृष्टीत कुणाच्याही मदतीशिवाय केलेला प्रवास. याच दरम्यान नाटकं मिळत गेली, नाटकात कामं सुरू करायला सुरुवात केली. म्हणजे अगदी अनिल बर्वे यांचं पुत्र कामिष्ठी या नाटकात काम करण्यासाठी प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना बोलावलं होतं. इथे सुद्धा काही असे अनुभव आहेत जे त्यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा मांडलेले आहेत. त्यांचं जे आत्मकथन आहे मधुरंग, हे पुस्तक वाचत असताना ना वाईट वाटतं खरं सांगायचं तर, पण तो प्रवास आणि त्यांचा संघर्ष जेव्हा दिसतो तेव्हा मग त्यांच्याविषयी आदरसुद्धा वाटतो. आणि मग त्यांच्या अभिनयासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार असू देत, राज्य शासनाचा पुरस्कार असू देत, किंवा मग फिल्मफेअर पुरस्कार असू देत, ही सगळी कारकीर्द जी आहे ना ती खरोखरीच वेगळी आहे रसिक हो. जसं मी म्हटलं तसं की चित्रपटांची नावं, किंवा मला घेऊन चला येऊ का घरात, बिनकामाचा नवरा, मुंबईचा डबेवाला, रणरागिणी, सरजा राजा, वैभव, संत गाडगे महाराज, मुक्ती यासारख्या चित्रपटांमध्ये केलेलं काम असू देत, किंवा त्यांचं चरित्र असू देत, जे एकमेव चरित्र आहे मधु मंगेशकर कर्णिकांची, त्याला थोडीशी प्रस्तावना सुद्धा सुरुवातीची आहे, ती सुद्धा वेगळी आहे. आता मी खरं सांगते खूप गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्या आठवता येत, आता त्या अशा समोर येत आहेत की कुठली गोष्ट आधी घ्यावी. पण एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे की हे सगळे जे कलाकार आहेत ना आज काळाच्या पडद्याआड त्या गेले आहेत, पण लोककलेच्या या अस्सल कलावंताला, समर्थ, ही जी समर्थ अभिनेत्री आहे, त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून इतकं सुंदर असं काही आपल्याला दिलेलं आहे ते सतत राहणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखांच्या, त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून हे सगळं आहे. लोककला काय किंवा सादर केलेली कला काय, ती त्या कलाकारांमुळे टिकतेच किंवा राहते असं नाही, तर त्या कलेवर प्रेम करणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या, रसिक श्रोत्यांच्या प्रेमापोटी सुद्धा ती पुढे जात असते खरंच. पण आज या सुरुवातीच्या काही या एक दोन भागांमध्ये जे काही मी आत्ता सादर केलं त्यासाठी, म्हणजे ती त्यांच्याप्रती असलेली एक आदरांजली आहे खरंच. कारण त्यांच्या कलेच्या माध्यमातून जे काही त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे त्याच्या माध्यमातून त्यांची कला ही जिवंत राहणार आहे यापुढे सुद्धा.

0: एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आणि तो म्हणजे सखी माझी लावणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक लावणीचा इतिहास असो किंवा तिचं सांस्कृतिक महत्व असो हे रसिकांसमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि याच माध्यमातून मग लावणीच्या परंपरेचं जतन कसं करता येईल तिचं संवर्धन करण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेलं योगदान रसिक हो खरंच खूप मोठं असं होतं. यानंतर ऐकूया एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

जसं कहो काही माणसं आपल्या आयुष्यात येतात निघून सुद्धा जातात, पण काही माणसं जी असतात ना ते त्यांच्या शब्दामधून, विचारातून, कवितातून, गाण्यांच्या माध्यमातून आपल्यासोबत कायमची राहतात. आणि असं एखादं गाणं जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा मग त्यांची इतरही अनेक गाणी, अनेक कविता, अनेक गोष्टी, त्यांचं साहित्य हे आठवत राहतं. मी कोणाविषयी बोलते हे तुमच्या लक्षात आलं असेल, कदाचित लक्षात आलं असेल, म्हणजे मराठी साहित्य विश्वात कवयित्री, गीतकार, लेखिका, अनुवादक, त्याच्याबरोबरीनं लोकसाहित्याच्या उत्तम जाणकार म्हणून ते आपल्या समोर येतात. आणि लोकसाहित्य मालेतली जवळपास सगळ्या पुस्तकांच्या संपादनामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची अतिशय सुंदररित्या अशी ओळख त्यांनी करून दिलेली आहे. आणि जेव्हा आपण त्यांच्या एकूण प्रवासाविषयी, म्हणजे त्या प्राध्यापिका सुद्धा होत्या, लक्षात येत आहे, तोच चंद्रमाया नवहात म्हटल्यानंतर किंवा पप्पा सांगा कुणाचे, मी किती गाण्यांचा उल्लेख करू, किती गाण्यांचा उल्लेख करू. पण शिक्षण आहे, अध्यापन आहे, पत्रकारिता, लेखन, अनुवाद, गीतरचना, अशा जवळपास सगळ्याच क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं. आणि त्या म्हणजे शांता शेळके. आज जन्मदिन

दिवस आहे त्यांचा. आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांचं साहित्य वाचतो ना तेव्हा लक्षात येतं, म्हणजे अर्थात धूळपाटी वाचताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी नोंदवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा धूळपाटी या पुस्तकामध्ये त्या स्वतः असं म्हणतात की धूळपाटी हे माझं चरित्र किंवा आत्मचरित्र नाही. कारण आत्मचरित्र हा आपल्या सार्वजनिक तसाच खाजगी जीवनाचा सुद्धा प्रांजल असा आलेख असतो, निदान तसा असायला हवा. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की हे चरित्र आत्मचरित्र नाही. पण मग धूळपाटी वाचल्यानंतर त्या पुस्तकात ना बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख आहे, म्हणजे त्यांच्या बालपणातल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या आजोळच्या आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसातल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर मग कविता लेखनाचा सुरू झालेला प्रवास, कथालेखन कसं होतं, अनुवादाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर मग अत्र्यांसोबतचा जो त्यांचा लाभलेला सहवास होता आचार्य अत्र्यांचा, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग गीतलेखन करत असताना खरं तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मांडलेल्या आहेत. खरं तर शांताबाई म्हटल्यानंतर आजपर्यंत आजवर आमच्याकडे अनेक कार्यक्रम झालेले आहेत, सुंदर असे कार्यक्रम झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे आज कसं आहे ना की त्यांची सुंदर गाणी आणि त्यांच्याविषयी थोडं बोलूया आता या कार्यक्रमात, जितकं शक्य होईल तितकं घेऊया. पण गाणी पण लागतात ही नेहमी गाणी, पण तरीही छान आहेत, सतत ऐकाविषयी वाटतात. तर त्यातलंच हे एक गाणं ऐकूया.

शांताबाईंवर काय आणि किती बोलावं रसिक हो? म्हणजे ज्यांना त्या अध्यापन म्हणजे त्यांनी कॉलेजमध्ये जे शिकवलेलं आहे त्या नावं आता मी MD कॉलेजमध्ये महर्षी दयानंदमध्ये त्या शिकवत होत्या आणि जुने विद्यार्थी अजूनही त्यांची आठवण काढतात आणि त्यांच्याविषयी सांगतात आणि त्या ज्या आठवणी सांगत असतात किंवा त्यांच्या सगळ्या ज्या काही गोष्टी सांगत असतात ना की त्यांच्या लेक्चरला असणारी गर्दी आणि शिकवण्याची पद्धत बरंच

जेव्हा शांताबाईंचं आपण नाव किंवा त्यांचा उल्लेख करतो ना, तेव्हा पटकन त्यांची मूर्ती डोळ्यासमोर येते. छान अशी साडी नेसलेल्या, डोक्यावरून पदर घेतलेल्या, ठसठशीत असं मोठं कुंकू. आपल्याला आठवत असेल दूरदर्शनवरचा रांजाई हा कार्यक्रम, सरोजिनी बाबर यांच्यासोबत त्यांच्या गप्पा असायच्या आणि त्या गप्पांमधून त्या इतकं सुंदर सगळ्या त्या ओव्या असतील, लोकसंस्कृतीच्या आणखी काही काही गोष्टी असतील गावाशिवातल्या, त्या सगळ्यांविषयी इतकं सुंदर सांगायच्या ना की अनेक जण त्या कार्यक्रमाची वाट बघत असायचे. आणि त्या अशा मोकळ्या माळरानावर वगैरे बसायच्या आणि तिथून तो कार्यक्रम असा छान चित्रित केलेला असायचा. पण मग किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग तो अनुभवाचा भाग आहे, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी लिहिलेली गाणी आहेत, टप टप टप टप टाकीत टापासारखं गाणं आहे, अगदी कोकणी बाजाची गाणी आहेत, काही लावणी आहेत, किंवा माझे राणी माझे मोगा म्हणणारी अशी सुद्धा गाणी आहेत. मी म्हटलं ना कितीतरी वेगवेगळ्या अशा गोष्टी त्यात, किंवा समीक्षा आहे, अनुवाद आहे. आता याविषयी बोलत असताना त्यांनी स्वतः एका ठिकाणी सांगितलेलं आहे की पहिला गद्यानुवाद त्यांनी केला तो आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात, आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आत्मचरित्र त्या वाचत होत्या आणि त्यात कमलेच्या निधनाचा, कमला नेहरू यांच्या निधनाचा प्रसंग आहे आणि तो पंडितजींनी इतक्या उत्कटपणे वर्णन केलेला आहे. तर तो वाचत असताना त्यांना अक्षरशः वाईट वाटत होतं. आणि आचार्य अत्रे यांना त्यांनी त्यांची प्रतिक्रिया सांगितली की असा हा प्रसंग आहे आणि तो वाचताना मी अक्षरशः हेलावून गेले. आणि तेव्हाच मग आचार्य अत्रेंनी सांगितलं की तू नवयुगच्या आपल्या वाचकांसाठी मराठीत त्याचा अनुवाद का बरं करत नाहीस. ही अशा तऱ्हेनं झालेली सुरुवात आणि त्याच्यानंतर मग इतर ठिकाणी कसं केलेलं काम त्यांचं, अगदी चित्रपट कथांमधले सुद्धा प्रसंग, घटना, संवाद इतके अचूक, इतकं अचूक त्या कसं काय अनुवादित करतात असं सुद्धा अनेक लोकांना प्रश्न पडायचा. म्हणजे त्या चित्रपटांविषयी पण लिहायच्या, इंग्रजी चित्रपट जेव्हा त्या लिहायच्या ना, तेव्हा अनेकांना असा हा प्रश्न पडायचा आणि त्या विचारायचं, ते लोक त्यांना विचारायचे की तुम्हाला इतकं इंग्रजी कळतं का हो, विचार करा. म्हणजे मुळातून इंग्रजी संपूर्ण चित्रपट कळावा असं. म्हणजे आत्ताच्या काळात आपण समीक्षा पाहतो, चित्रपटविषयक सगळ्या गोष्टी पाहतो असा सगळा भाग आहे, पण कॉलेजात शिकवायला लागल्यानंतर मग चित्रपट कथांचा अनुवाद करणं हा कसा काय करणार किंवा कसा तो करायला हवा. अगदी गाणी लिहिताना सुद्धा आधी शब्द का आधी संगीत, किंवा त्या संगीताच्या फक्त तालावर नंतर शब्द लिहायचे हा सुद्धा भाग आहे. हा सगळा या प्रत्येकाविषयी त्यांनी त्यांच्या याच पुस्तकात नमूद केलेलं आहे. इतरही त्यांची काही पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. पण जेव्हा त्यांच्या आपण कवितांकडे वळतो तेव्हा आपली ती पैठणी कविता आठवतेच की, वर्तळातली ठेवलेली पैठणी, ती पैठणी काढल्यानंतर ही कविता किंवा त्यांच्या इतर अनेक कविता आपल्यापैकी अनेकांनी त्याच्याविषयीचे, म्हणजे त्या सादर केलेल्या आहेत अनेक ठिकाणी. अगदी तुम्ही साधा यूट्यूबला जरी गेलात ना तरी ही कविता कितीतरी जणांनी सादर केलेली आपल्याला दिसून येते, अनुवादित पुस्तकं असू देत किंवा मग त्यांना मिळालेली याच्याविषयीची पोचपावती असू देत. शब्दांना इतक्या सुंदररित्या आपल्या समोर त्यांनी मांडलं ना, आणि ते सुंदर म्हणत असताना ना ते सहज होतं, साधं होतं, सोपं होतं, जे आपल्याला कळेल असं होतं, यातच सगळं येतं रसिक हो. ते फार जड, अवजड, कठीण, मोठं असं नव्हतं आणि म्हणून ते आपल्याला आवडलं, आपल्यापर्यंत पोहोचलं ना. म्हणजे अगदी गीतलेखनाविषयी सुद्धा त्या म्हणतात कशा की गीतलेखनाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा हेतुपूर्वकतेपेक्षा योगायोगाचा भाग त्यात अधिक आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे रेडिओ, चित्रपट, ध्वनिमुद्रिका यासाठी लिहिलेली गीतं असू देत किंवा नाटकासाठी लिहिलेली पदं असू देत, इथे लिहित असताना सुद्धा मग निमित्त झालेल्या गोष्टी कुठल्या होत्या, मग आपल्या आजीच्या आठवणी कुठल्या होत्या, लहानपणी ऐकलेल्या ओव्या असू देत किंवा त्या लोकपरंपरेने येणारी जी गाणी आहेत त्या सगळ्या गाणी, ती सगळी गाणी असू देत, त्यांचा उपयोग कसा झाला हे सुद्धा त्यांनी खूप सुंदररित्या आपल्यापर्यंत पोहोचवलं. अक्षरशः शब्दांचा वापर अतिशय सुंदररित्या कसा करावा हे त्यांचं साहित्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं रसिक हो. आणि तो खरोखरीच तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ना एक अभ्यासाचा सुंदर असा भाग आहे. खरंच ऐकूया हे छानसं.

जसं मगाशी मी म्हटलं तसं की किती वेगवेगळ्या प्रांतामध्ये किती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा वावर होता आणि तो किती उत्तम किती सुंदररित्या होता. मगाशी त्यांचा अध्यापनाचा विषय निघाला होता आणि त्यात त्यांनी महर्षी दयानंद कॉलेजमध्ये त्या शिकवत होत्या. तेव्हा प्रसंग कसा की मीही त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे एक असा प्रसंग आला होता. पण मला त्यांचा जो काळ होता तो माझ्या आधीचा होता, त्यामुळे तसं त्यांचं प्रत्यक्ष सहवास म्हणा किंवा प्रत्यक्ष तो अनुभव मला घेता आला नाही. पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी किंवा त्या गोष्टींविषयी मला कोणी सांगितलं असेल, एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा भेटणं झालं होतं तेव्हा केशव मेश्राम खूप मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी शांता शेळके यांच्याविषयीच्या काही आठवणी सांगितल्या होत्या. आणि त्या ऐकताना एक एक वेगळा आनंद म्हणा एक वेगळा अभिमान असा वाटत होता की अरे वा. आणि त्या तो अनुभव त्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना की इतकी मोठी व्यक्ती इतका आणि त्याच महाविद्यालयात शिकणं वा वा हा अनुभवच वेगळा होता. असो आता जे गाणं आपण ऐकलं ते अवघाची संसार या चित्रपटातलं आणि डॉक्टर वसंत अवसरे या नावाने त्यांनी केलेलं गीतलेखन हा एक वेगळा विषय आणि याच्याविषयी मी आधी याच्या आधी बरेचदा बोललेले आहेत की का हे नाव धारण केलं, का त्या चित्रपट त्या संस्थेवर काम करत होत्या आणि त्यामुळे त्यांना स्वतःचं नाव वापरून गाणी लिहिता येत नव्हती, म्हणून मग हे त्यांच्याच एका परिचित असलेल्या व्यक्तीचं नाव धारण केलं, त्या व्यक्ती कोण आहेत हे मी अगदी सविस्तररित्या सांगितलं आहे, त्यामुळे आता काही त्याविषयी सांगत नाही. कारण असे की आपल्याकडे कार्यक्रमाची वेळ सुद्धा संपत आलेली आणि बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जाणीवपूर्वक जरी त्यांनी गीतलेखन केलेलं नाही तरी गीतलेखनाला उपकारक ठरणाऱ्या अशा अनेक गोष्टी किंवा अनेक गोष्टींचा लहानपणापासून त्यांच्यावर नकळत होत गेलेला संस्कार आणि हे कळत नकळत कसं साठत गेलं आणि पुढे गीत लिहिताना किंवा गीतं लिहिताना हे सगळं कसं अवतरत गेलं कसं उतरत गेलं अशा सगळ्या गोष्टी आहेत. किंवा स्त्री गीत रत्नाकरमध्ये जी गाणी लिहिलेली आहेत ती वाचणं किंवा ती कानावर पडणं हा एक भाग होता. आणखी घरातलं वेगळं असं वातावरण, घरी असणारा लोकगीतांचा भरपूर साठा, मग त्याच्यामध्ये जात्यावरच्या ओव्या असू देत किंवा दारावर येणारे जे भिक्षेकरी असतील त्यांची गाणी असू देत आणि लग्न समारंभात जी गाणी गायली जातात पहा ती सगळी गाणी सुद्धा होती, अंगाई गीतं नागपंचमी ही सगळी जी गाणी होती किंवा या सगळ्या गाण्यांची असणारी विलक्षण ओढ आणि लोकगीतांच्या माध्यमातून आलेल्या त्या चाली हे सुद्धा आहे. म्हणजे मग पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काम करत असताना, लता दिदींसोबत असणारा काम करत असताना, त्यांच्या कुटुंबाशी असणारा त्यांचा स्नेह आणि त्यांच्यासोबत जी गाणी लिहिली आणि त्या गाण्यांसंदर्भातल्या अनेक गोष्टी त्यासुद्धा त्याच्यामध्ये आहेत. मग जसा जसा या ठिकाणी एक वेगळा संदर्भ येत गेला किंवा चित्रपटांसाठी गीतलेखन करण्यासाठी पहिली संधी दिली ती दिनकर द पाटील यांनी राम राम पाहुणे या चित्रपटात, नंतर मग गाणी कशी लिहावीत हे शिकवलं कुणी तर भालजी पेंढारकरांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत रसिक हो. त्यामुळे मी कुठून शिकले किंवा मला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान कसं झालं हे इतकं सहज सोप्या शब्दात त्या जेव्हा मांडतात तेव्हा मग आपण शिक्षण घेत असताना कुठल्याही गोष्टी शिकत असताना त्या कशा घ्यायला हव्यात. म्हणजे गाण्याचं मीटर तुम्हाला हवं ते मीटर घेऊन तुम्ही लिहा. आम्ही काय डावजेकरांना जेव्हा चालीविषयी विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की तुम्हाला हवं ते मीटर घेऊन तुम्ही गाणी लिहा, आम्ही काय पोस्ट कार्डावरच्या मजकुराला देखील चाली लावतो असं त्यांनी म्हटलं होतं. त्याच्यामुळे मग वसंत पवारांसोबत किंवा अनंत माने यांच्या चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी असू देत किंवा बाबूजींसोबतचा त्यांचा जो गीतसंगीताचा प्रवास आहे रसिक हो तो खरोखरीच खूप खूप वेगळा होता. खरं सांगू का बऱ्याच गोष्टी सांगण्याजोग्या आहेत बऱ्याच गोष्टी आहेत पण आत्ता वेळ नाही आहेत. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की भास्कर चंदावरकर यांच्यासोबत गरंबीचा बापू या चित्रपटासाठी जेव्हा त्यांनी गाणी लिहिली होती तेव्हा काहीतरी वेगळं लिहावं वेगळं काहीतरी करावं असं ठरलं होतं आणि गारंबीचा बापू या चित्रपटाच्या गीतरचनेच्या वेळेचा हा जो अनुभव आहे तो म्हणजे चित्रपटात एक लावणी हवी होती आणि त्यांनी जुन्या लोकगीताचा एक मुखडा सहज चंदावरकरांना सांगितला
आणि त्यांना तो इतका आवडला की हाच मुखडा आपण घेऊ आणि पुढचे अंतरे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार हवे तसे लिहून द्या. चांदणं टिप्पूर हलतो वारा की डुलतो वारा असं ते होतं आणि त्यानंतर मग ते गाणं असं तयार झालं. प्रत्येक गाणं स्वतःचं एक ना वेगळं असं अस्तित्व, वेगळी अशी गोष्ट घेऊन येतो रसिक हो. आता आपल्याकडे ते गाणं आहे चांदणं टिप्पूर, आपण ते ऐकूया.

ही केवळ गाणीच नाही होत, ह्या कविता नाही आहेत फक्त, तर शांताबाईंनी शब्दांना इतकं सुंदर सजवलं होतं ना की आपल्याला सुद्धा भावना व्यक्त करण्यासाठी छान अशी भाषा आपल्यासमोर दिली किंवा आपल्यापर्यंत पोहोचवली असं म्हणायला काहीच हरकत नाही. ही फक्त गाणीच नाही आहे, तो आपल्या आठवणींचे सूर आहेत. आणि हे केवळ निर्माण केलेलं, त्यांनी लिहिलेलं साहित्य नाही आहे, तर आपल्याच भावविश्वासाठी, आपल्याच भावविश्वाचा एक सुंदर असा ठेवा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि म्हणूनच हे सगळं साहित्य शांताबाई म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी सहज आठवतात. अगदी त्यांचा चेहरा, त्यांचा एकूण जो पेहराव होता, हे सगळं इतक्या सहज डोळ्यासमोर येतं ना की काय सांगावं. असो, आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत येते रसिक हो. आज आमच्या FM रेनबो वाहिनीवर दुपारी 2:30 ते 5 चला दोस्त हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या पारी हे तीनही कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असणारे सुवर्णा. तेव्हा इथेच या नंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

जन्म झाला। तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत। लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं। त्यानंतर राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं। हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट। व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली। सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं। मधु कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। कोळशावर चालणाऱ्या देशांतर्गत वीज प्रकल्पांमधला कोळशाचा साठा गेल्या महिन्याच्या 29 तारखेपासून 1,80,00,000 टनांपेक्षा जास्त पातळीवर स्थिर राहिल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पाणबुडीरोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल। नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन। महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप. मध्यलयगत जपताला द्रुतगत तीन तालात त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग पटदीप. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली.
1: माझ्यावर माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रबी श्रीधान्य या विषयावर डॉक्टर मयूर मेश्राम यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत प्रगत शेतकरी भीमराव निमकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी

0: कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी।
1: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स। नमस्कार, मी आहे संदीप लोखंडे आणि आपण ऐकत आहात FM गोल्ड वर हॅलो फार्मर्स। शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शेतात राबणारा शेतकरी उभा राहतो, पण त्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राबणारी महिला शेतकरी ही तितकीच महत्वाची आहे। पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून शेतमालाच्या व्यवस्थापनापर्यंत तिचा सहभाग मोलाचा असतो। मग प्रश्न असा आहे की शेतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला शेतकऱ्यांना त्यांची ओळख, हक्क आणि शासकीय योजनांचा

0: लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय आणि ते कसं मिळवायचं, या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत थेट आणि उपयुक्त उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री संदीप जाधव, उपकृषी अधिकारी अंबरनाथ. सर, हॅलो फार्मर्स या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, कसे आहात तुम्ही?
1: एकदम छान.
0: आणि तुम्हाला बघून इथे खूप छान वाटतंय आणि खूप महत्वाचा असा हा विषय आहे. या विषयाकडे थेट सुरुवातीला मला अगदी सोप्या भाषेत तुम्हाला विचारायचं आहे की महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय?
1: आता आपण आता सांगितलं की अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आपली शेतीमध्ये सक्रिय आहे. मग आपण हे बघतोय की ही शेती जनरली पुरुषांच्या नावावरती आहे, महिलांच्या फार महिलांच्या कमी नावावरती शेती आहे. मग शेतकरी म्हणून आपण तिला ओळख कधीच दिली नाही. एखादा पुरुष असेल तो मी शेतकरी म्हणून सांगतो, तशी महिला एखादी मी शेतकरी म्हणून असं कधी आपण निदर्शनास आलं नाही की ती म्हणते स्वतःची ओळख शेतकरी म्हणून करतोय. मग ह्या महिला ज्या आहेत त्या शेतीमध्ये कार्यरत आहेत, त्यांना विविध शासकीय योजना असू देत, जे शासकीय अनुदान असू देत किंवा विमा, ह्या काय ज्या गोष्टी आहेत यापासून ह्या ग्रामीण भागातील महिला वंचित राहिलेल्या आहेत. ह्या वंचित घटकाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने दिनांक 7 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र महिला शेतकरी अधिनियम 2026 हा कायदा मंजूर केलेला आहे आणि कायद्याने ह्या महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र आपण आता देत आहोत.
0: वा, म्हणजे ते स्वतः सक्षम होऊ शकतात, त्यांनाही अनेक संधी मिळू शकतात,
1: उपलब्ध होऊ शकतात. शेतकरी म्हणून त्यांना ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध करून देणे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे.
0: वा, पण सर दुसरा प्रश्न असा आहे की या प्रमाणपत्राची गरज का भासते?
1: हा, आता कसं झालं, शेती असू दे किंवा शेतीपूरक व्यवसायामध्ये महिला पुरुषाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून उभा
0: करतात. बरोबर,
1: प्रत्येक हंगामात, रब्बी असो, खरीप असो, उन्हाळा असो, प्रत्येक हंगामात ती पुरुषाबरोबर शेतामध्ये आहे. जमिनीची मशागत करायची असू दे, पेरणी करायची असू दे किंवा काढणी कराय, प्रत्येक टप्प्यावरती पुरुषाबरोबर महिला आहे. अगदी गोट्यातील शेणघाण करणं असू दे किंवा जे काही बाजारात माल घेऊन जाणे असू दे, त्याच्यामध्ये सुद्धा महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. शेतीचं काम करते, जनावरांची निगा राखते, मासेमारी करते, कुक्कुटपालन करते, वनातील वनोपज संकलन सुद्धा करते ती. शेतीपूरक प्रत्येक उद्योगात ती पुरुषाबरोबर राहते. पीक काढल्यानंतर तिचं काढणी उत्तर जे काय व्यवस्थापन आहे, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा महिला सहभाग आहे. म्हणजे शेतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये महिला पुरुषाच्या बरोबरीने आहे. मग तिचा वाटा एवढा मोलाचा असताना सुद्धा ती प्रत्यक्ष अहोरात्र काम करते, पण मग शेतकरी म्हणून तिला आपण कधी आपण असा दर्जा दिलेला नाही. एक फक्त एक श्रमिक आहे किंवा कुटुंबातील एक सदस्य म्हणून ती शेतीसाठी मदत करते, ह्याच भावनेतून आपण त्या महिलेकडे पाहतोय. मग तिला एक शेतमजूर, एक श्रमिक न म्हणता जमिनीचा तिला मालकी हक्क आपण तर अजून तरी दिलेला नाही, कारण पुरुषाच्या नावावरती शेती आहे. मग तरी प्रत्यक्ष शेती आणि शेतीपूरक व्यवसाय ती महिलांना स्वतंत्र कायदेशीर ओळख निर्माण करून देणे, एक कायदेशीर सन्मान किंवा एक अधिकृत कायदेशीर हक्क मिळवून देण्याच्या उद्देशानं हा जो इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन्स फार्मर हा जो 2026 आहे, याचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी एक संस्थात्मक कर्ज असू देत किंवा शासकीय योजना असू देत किंवा जे काही ॲग्रिकल्चरचे टेक्नॉलॉजी आहेत त्याचा डायरेक्ट बेनिफिशरी व्हावं म्हणून एक सुलभतेनं ते गोष्टी सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून हा कायदा करण्याची शासनाला गरज वाटली आणि त्याच उद्देशानं हा कायदा केलेला.
0: सुंदर उपक्रम आहे खरंच. आज जितक्या महिला आपण जर ऐकत असाल तर हे आपल्यासाठी आहे आणि खरंच हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि धन्यवाद, आपल्यासारखे तज्ज्ञ जेव्हा येतात आणि असं मोलाचं मार्गदर्शन करतात ते खूप महत्वाचं आहे. श्रोते हो, आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपण आम्हाला कॉल करू शकता 0224515 4134 किंवा 0224515 4135 वर. आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या गाण्याची.

0: आपल्यासोबत आपले एक श्रोते जोडलेले आहेत, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, आपलं नाव सांगा.
1: सर मी संदीप मोरे बोलतोय बदलापूरवरून.
0: बर, विचारा आपला प्रश्न.
1: मला सरांना असं विचारायचं की आता आम्ही राहायला बदलापूरला आहोत आणि आमच्या मिसेसच्या नावाने जमीन नाहीये, परंतु आमचं सातारा गाव आहे. तर ह्या प्रमाणपत्र आम्हाला मिळेल का, इथे काढता येईल का, आणि ह्या प्रमाणपत्राचा काय फायदा होईल.
0: बर बर, धन्यवाद. आपण उत्तर रेडिओवर ऐका. धन्यवाद
2: मोरेजी. नमस्कार, आपण फोन केल्याबद्दल. पहिली गोष्ट, आपण बदलापूरला राहतात म्हणजे ही नगरपालिका हद्द आहे. हा, शासनाच्या ह्या ज्या अधिनियमानुसार ग्रामपंचायत ग्रामीण भागापुरता, म्हणजे ग्रामपंचायत हद्द असू दे किंवा मग नगरपंचायत हद्द असू दे, दोन्ही ग्रामीण भागाशी रिलेटेड हद्दीमध्ये राहणाऱ्या महिलेसाठी पुरता हा सध्याचा कायदा आहे. ह्या नोटिफिकेशननुसार फक्त नगरपंचायत आणि नगरपंचायत आणि ग्रामपंचायत ह्या दोन हद्दीत राहणाऱ्या महिला म्हणाच हे प्रमाणपत्र दिलं जातं. आपण बदलापूरला राहत असाल त्यामुळे आपल्याला नगरपालिका क्षेत्र असल्यामुळे आपल्याला हे प्रमाणपत्र कायद्यानुसार देता येणार नाही.
1: आमच्या मिसेसच्या नावावर गावाला जमीन आहे, तर मिळेल का.
2: हा, तुमच्या मिसेसच्या नावा गावावरती जमीन आहे, त्यामुळे तुम्ही ते जमिनीचे मालक आहात, त्यामुळे तुम्ही त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेसाठी मंजुरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तिथे फक्त तुमचं रेसिडेन्सी
1: ऑनलाईन करू शकतो का.
2: येस येस, त्याच्यामध्ये शासनाने जे पोर्टल दिलेलं आहे त्या पोर्टलमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
1: आणि सर जमिनीची किती अट आहे असं काही
2: नाही. जमिनीची अट ह्या कायद्यानुसार, हा कायदा खूप व्यापक आहे, याच्यामध्ये जमीनपेक्षा महिला काय काम करत आहे हा निकष बघितला जातो. जमिनीचं स्वरूप कोणत्याही प्रमाणात ह्याच्यामध्ये विचारात घेतलं जात नाही. जमीन तुमच्या नावा असो नसो, तुम्ही शेती रिलेटेड व्यवसायामध्ये सक्रिय असाल तर तुम्ही महिला प्रमाणपत्र घेण्यासाठी पात्र आहात.
1: आणि सर आता एखादा उद्योग जर सुरू करायचा म्हटलं तर त्याचा फायदा तिला होऊ शकतो का.
2: येस येस, तुम्हाला जे काही ज्या शासनाच्या कृषीविषयक ज्या योजना आहेत त्या ज्या शेतकऱ्यासाठी लागू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र भेटलं की तुम्ही यू आर इलिजिबल टू अप्लाय फॉर दॅट द स्कीम ऍज पर द स्कीम्स रिक्वायरमेंट, म्हणजे त्या शेती संबंधित त्या योजने संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या तुम्ही फुलफिल करत असाल तर शेतकरी म्हणून तुम्ही त्यासाठी पात्र ठराल.
1: उद्योगासाठी किंवा बँकेत वगैरे.
2: येस येस येस, तुम्ही संस्थात्मक कर्ज घेण्यासाठी सुद्धा शेतकरी म्हणून तुम्ही पात्र आहात त्यासाठी.
0: धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर, आपल्या अनेक कॉल्स येत आहेत त्यामुळे आपण पुढच्या कॉल्सकडे पण जाऊया. धन्यवाद कॉल केल्याबद्दल. तर असा हा आपला हा खूप मोलाचा विषय आहे, महिला प्रमाणपत्र. आणि आपल्यासोबत आहेत आपले तज्ज्ञ श्री संदीप जाधवजी. आणि शेतकरी आणि शेतकऱ्याच्या अडचणी आणि त्याचबरोबर शेतकरी बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला वर्ग जी आहे त्यांना प्रमाणपत्र कसं मिळतं. सर एक अजून एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की हा कायदा जमिनीची मालकी हक्क आहे का.
2: हा नाही, पहिले मग तुम्हाला सांगितलं की जमिनीची मालकी हक्काचे जे अस्तित्वातले जे कायदे आहेत ते ऑलरेडी आपल्याकडे जे काय आहेत ते तसेच राहणार. त्या कायद्यामध्ये कोणताही बदल किंवा त्या कायद्याला कोणताही बाधित ह्या कायद्यामुळे होणार नाही. हा कायदा फक्त महिलांना शेतकरी म्हणून ओळख देण्यापुरता मर्यादित आहे. जे काय जमिनीचे

0: मालकी असेल किंवा सुधारणा असेल जे मालमत्तेबाबतचे जे प्रचलित कायदे आहेत ते दशेच्या तसे राहतील, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही।
1: नाही बरं, आपल्याकडे अजून एक कॉलर आपल्याकडे आहेत, आपण पाहूया त्यांचं काय मत आहे, संपर्क होतो का। नमस्कार।
2: नमस्कार।
1: नमस्कार मॅडम, नाव सांगा आपलं।
2: सर मी अहिल्यानगर जिल्ह्यातून बोलते।
1: बरं,
2: अनिता
1: बोला। बरं, काय प्रश्न आहे तुमचा।
2: सर मला एक विचारायचं होतं, माझ्या नावे जमीन आहे तरी पण मी एक महिला प्रमाणपत्र काढू शकते का, म्हणजे जमीन आहे माझं, फार्मर आयडी पण आहे,
1: तरी
2: पण हे प्रमाणपत्र मला काढता येईल का।
1: अच्छा,
0: ओके ओके। हा, तुमच्या नावावरती जमीन आहे तरी तुम्ही ते प्रमाणपत्रासाठी पात्र आहात, तुमच्या जमीन नावावरती असो किंवा नसो तुम्ही प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुमच्या संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीकडे, आणि ग्रामसभेच्या मंजुरीनुसार तुम्ही ते प्रमाणपत्र घेण्यासाठी पात्र आहात। जमीन नावं असली तरी तुम्ही ते प्रमाणपत्र घेऊ शकता।
1: धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद
2: धन्यवाद।
1: आपल्याकडे अजून एक कॉलर आहेत, आपण पाहूया ते काय म्हणतात। नमस्कार। काही कारणास्तव संपर्क झालेला नाही आहे, पण तरीही श्रोते हो आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। आपण कॉल करू शकता 0224515 4134 0224515 4135 वर। वेळ झाली आहे पुढील गीताकडे जाण्याची।

0: वेळ झालेली आहे आपल्या एका अजून एका श्रोत्याशी बोलण्याची, संवाद साधण्याची. नमस्कार. हॅलो.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, आपलं नाव सांगा.
1: मी अनिल उत्तमराव भगत, साहेब कृषी अधिकारी, अंबरनाथवरून बोलतोय.
0: हा नमस्कार, बोला ना, प्रश्न विचारा आपला.
1: तर माझा एक प्रश्न आहे, शेतकऱ्यांना आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर खाली बरेच ऑप्शन येतात, म्हणजे पीक संवर्धन आहे, खाली पशुसंवर्धन आहे, रेशीम उद्योग आहे, मत्स्य व्यवसाय आहे, नंतर असे अनेक प्रश्न ऑप्शन आहेत.
0: बर,
1: जर शेतकऱ्यांना पहिलंच ऑप्शन निवडलं तर त्याला कुक्कुटपालन किंवा पशुसंवर्धन किंवा रेशीम उद्योग या बाबीचा लाभ घेऊ शकतात का ते?
2: येस, बरोबर. तुम्ही जो प्रश्न विचारला ते जे तुम्ही ऍप्लिकेशन महिला ऑनलाईन पोर्टलवरती ऍप्लिकेशन करताना पोर्टलवरती अनेक ऑप्शन दिलेले आहेत, जवळजवळ 17 प्रकारचे ऑप्शन आहेत. जी महिला ज्या उद्योगामध्ये किंवा शेतीमधल्या शेतीपूरक व्यवसायामध्ये सक्रिय आहे त्याच्यामध्ये ते तिनं टिकमार्क करायचं आहे, म्हणजे ती कोणता शेती व्यवसाय करत आहेत ह्याची एक माहिती संकलन करण्यासाठीचे एक ती त्यासाठीही ते पोर्टल तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वरचं टिकमार्क केलं आणि खालची योजना लाभ असं कोणताही त्याच्यामध्ये कुठला बाबीनुसार योजना देणार वगैरे असं काही नाही. ते फक्त शासनाची माहिती कलेक्ट करण्यासाठीची ती पद्धत आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही जरी तुम्हाला महिला प्रमाणपत्र मिळालं तर तुम्ही ज्या योजनेनुसार ज्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल. असं नाही की तुम्ही अगोदर टिकमार्क केलं नव्हतं म्हणून त्या योजनेसाठी मी पात्र नाही, असा त्याचा काही संबंध नाही त्याचा.
1: ओके ओके ओके, धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद,
1: खूप समाधानी आहे.
2: ओके धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद. संदीपजी, खरंच हे बघून खूप छान वाटतं की आपण जी माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि लोक

0: या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होतात. श्रोते हो, खरं तर तुमचे मनापासून आभार. पण अनेक प्रश्न आहेत या रिलेटेड. सर, प्रमाणपत्र हा कायदा याच्याबद्दल आपण जो म्हणतोय, तर प्रमाणपत्रासाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत हा एक प्रश्न आहे सर.
1: हा, आता ह्याच्यामध्ये पात्रता बघितली तर जी महिला शेतीमध्ये कार्यरत आहे, पहिलं शेती म्हणलं की ह्यापूर्वी शेती म्हणले की मर्यादित अर्थ होता. शेती म्हणजे पिकाची लागवड करणे आणि त्याचं उत्पादन करणे, एवढ्यालाच आपण शेती म्हणत होतो. पण ह्या जो कायद्यामुळे शेतीची एक व्यापक व्याख्या हे शासनानं किंवा कायद्यानुसार मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये कसं गेलं, पिकं असतील, पीक लागवड असेल, फळबाग लागवड असेल किंवा फुलशेती असेल, भाजीपाला लागवड असेल, ह्या ज्या लागवड पद्धती आहेत ती सुद्धा या शेती व्याख्यामध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर जनावर असतील, कुक्कुटपालन असेल, जनावरांची निगा राखणे असेल, दुग्ध व्यवसाय करणं असेल, त्या जनावरासाठी लागणारा चारा पिकवणे, त्याच्यानंतर कोंबडी पालन असेल, मधमक्षिका पालन असेल, वराह पालन असेल, मशरूमचं उत्पादन घेणे असेल, ह्या सुद्धा गोष्टी शेती ह्या व्याख्येत ह्या कायद्यानुसार आलेल्या आहेत. एवढंच नाही तर बघ, मासे असतील, खारे मासेमारी असेल, त्याच्यानंतर मत्स्य शेतीमधली मासेमारी असेल, शेत तलाव करून कोण मासेमारी करत असेल, ती सुद्धा शेती या व्याख्येमध्ये समाविष्ट केलेली आहे.
0: बरं.
1: एवढंच नाही तर रेशीम उत्पादन असेल, खताची खतं तयार करणे, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत निर्मिती असेल, ह्याचा जो कोणी व्यवसाय करत असेल तो सुद्धा शेती या घटकामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर नुसतं शेती नसून वनातून जे वनोपज संकलन करून त्याचं विक्री करणे किंवा मग जे शेतमालावरती प्राथमिक प्रक्रिया करणे आणि त्याचं मूल्यवर्धन करणे, या सर्व बाबी ह्या कायद्यानुसार शेती या व्याख्येत समाविष्ट
0: केलेलं आहे.
1: आणि या सर्व बाबीमध्ये जी कोणती महिला कार्यरत असेल ती महिला शेतकरी प्रमाणपत्र घेण्यासाठी
0: पात्र आहे. वा वा, म्हणजे मला वाटतं महिला सक्षमीकरणाचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्या सशक्त व्हाव्या आणि त्यांना त्यांचं जे काय एक रोजगार मिळावा, एक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एक स्वतःचं एक दर्जा मिळावा,
1: दर्जा मिळाला,
0: यासाठी हे खूप महत्वाचा प्रयत्न आहे. श्रोते हो, आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपण आम्हाला कॉल करू शकता 0224515 4134, 0224515 4135 वर. वेळ झाली आहे पुढील गीताकडे जाण्याची.

0: वेळ झाली आपल्या पुढील श्रोत्याचं म्हणणं ऐकणं, त्यांचा प्रश्न आपण ऐकूया. नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, आपलं नाव सांगा. सर आपला आवाजामध्ये जरा डिस्टर्बन्स आहे फोन मध्ये. हॅलो.
2: प्रश्न थोडा व्यवस्थित, आवाज तुमचा जरा खरखरतोय.
1: हॅलो.
2: हा बोला.
1: मच्छीमारांसाठी, मच्छीमार स्त्रियांसाठी प्रमाणपत्र पाहिजे, त्यामुळे काय करायला लागेल?
0: हा ठीक आहे सर, उत्तर आपण रेडिओवर ऐका. कॉल केल्यासाठी धन्यवाद. उत्तर रेडिओवर ऐका. हा सर, प्रश्न आपण ऐकलेला आहे, काय उत्तर?
2: आपण प्रश्न विचारला की मच्छीमार माझी महिला आहे, तिच्यासाठी प्रमाणपत्र मिळू शकतं का आणि त्यासाठी काय करता येईल? पहिलं मगाशी मी सांगितलं तुम्हाला, शेतीची व्यापक व्याख्या सांगितली. याच्यामध्ये मासेमारी असेल, खारे मासेमारी असेल.

0: किंवा मत्स्य क्षेत्रातले मासेमार असेल याच्यामध्ये महिला सहभागी असेल, सक्रिय सहभाग असेल, तर ती महिला शेतकरी प्रमाणपत्र घेण्यासाठी पात्र आहे. त्यासाठी आता हे महिलांनी अर्ज कुठं करायचा हा मोठा आहे. हे गव्हर्नमेंटनं हे महिला शेतकरी पोर्टल एक सेपरेट पोर्टल तयार केलेलं आहे. त्या पोर्टलवरती महिला अर्ज करू शकते. किंवा आमच्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं महाविस्तार AI ॲप आहे, त्या ॲपमध्ये स्मार्ट शेती सेक्शनमध्ये हे महिला शेतकरी टॅब दिलेला आहे. त्या टॅबवरती सुद्धा तुम्ही ठीक क्लिक करून तो महिला शेतकरी पोर्टलला तो कनेक्ट करून तिथूनही तुम्ही अर्ज करू शकता. आता हे ऑनलाईन प्रोसेस आहे. हे ऑनलाईन प्रोसेसमध्ये अर्ज करण्याचे काय करायला लागेल, महिलेला स्वतःचं आधार कार्ड असायला पाहिजे आणि आधार लिंक असणारा मोबाईल नंबर
1: ज्याच्यावर
0: रजिस्टर्ड आहे. कारण सुरुवातीला आधार त्याच्या शेतकऱ्या महिलेने स्वतःचं नाव टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर तो लिंक मोबाईल नंबरवरती त्याचा OTP जाईल आणि OTP आल्यानंतर तो व्हेरीफाय केला की अर्जाची पुढची प्रोसेस चालू होते.
1: बर,
0: एकदा OTP व्हेरीफाय झाला की महिलेला त्याचं पूर्ण आधार कार्डचे डिटेल्स ऑटोमॅटिक फेच होतात त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट. ते एकदा झालं की ते आपण त्याचे जे काही क्रेडेन्शियल आहे ते तपासतो, ऍड्रेस वगैरे बरोबर आहे का त्याला येस म्हणतो. त्याच्यानंतर जी महिला ज्या शेतीपूरक व्यवसायामध्ये सक्रिय आहे, असे 17 प्रकारचे मगाशी मी सांगितलं ते शेतीच्या व्याख्यामध्ये काय काय येतं, पीक असेल, फळबाग लागवड असेल, मासे असेल, रेशीम असेल, मूल्यवर्धन जे बाबी असतील, वनोपज असेल, रेशीम असेल, त्या 17 बाबी दिले आहेत. त्यापैकी ज्या बाबीमध्ये महिला कार्यरत आहे ती बाब तिने टिकमार्क करायचं. याच्यामध्ये 1 ते 17 मध्ये सक्रिय असेल तर ती 1 ते 17 करू शकते. 1, 2, 3, 4 ज्या ज्या बाबीमध्ये ती सक्रिय आहे त्याला तो टिकमार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर डिक्लेरेशन खाली द्यायचं आहे की मी जी सादर केलेली माहिती बरोबर आहे आणि तो अर्ज सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये महिलेला कोणत्याही प्रकारचं कोणताही पुरावा कोणतंही कागदपत्र सबमिट करायचं नाही. ओनली डिक्लेरेशन द्यायचं आहे. आधार व्हेरीफाईड मोबाईलवर व्हेरिफिकेशन झालं की तो ऑनलाईन अर्ज सबमिट होतो.
1: वा वा वा. सर मला एक अजून एक प्रश्न असा विचारायचा, सर वयाची काही अट आहे का?
0: नाही. याच्यामध्ये जी महिला ग्रामीण भागामध्ये राहते आणि जी शेती व्यवसायामध्ये सक्रिय आहे आणि वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, त्या 18 वर्ष वयापेक्षा पुढच्या ज्या महिला आहेत त्या सर्व ह्या गोष्टीसाठी ह्या प्रमाणपत्रासाठी
1: पात्र आहेत. ते अप्लाय करू शकतात.
0: अप्लाय करू शकतात.
1: सर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे?
0: हा आता सांगितलं जो पोर्टल आहे महिला शेतकरी पोर्टल आहे त्या पोर्टलवर आधार बेस्ड OTP घेऊन तो अर्ज करायचा.
1: त्यामुळे श्रोतेहो नक्की नोट करा, आपल्याला या पोर्टलवरती जाऊन
0: महिला शेतकरी पोर्टल,
1: हा महिला शेतकरी पोर्टल याच्यावर आपल्याला जायचं आहे आणि मग तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळेल पूर्णपणे आणि त्या नीट वाचून त्याला आपल्याला डिक्लेअर करायचं आहे किंवा टिक करायचं आहे, व्हेरीफाय करायचं. सर शहरी भागात महिला प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात का?
0: हा जो कायदा केलेला आहे शेतीसाठी ज्या ग्रामीण भागातील महिला शेती व्यवसायामध्ये सक्रिय आहेत त्या महिलांसाठी हा कायदा आहे. कायद्यानुसार ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत ह्या हद्दीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठीच हा कायदा आहे. ह्यासाठीच त्या ज्या हद्दीत राहणाऱ्या महिलाच या प्रमाणपत्रासाठी पात्र
1: आहे.
0: शहरी भागामध्ये राहणाऱ्या महिला ह्यासाठी अर्ज करू
1: शकत नाही. त्यामुळे आपण अपात्र आहात. आपण जर ग्रामीण आहात आणि गावात राहताय तरच आपण यासाठी पात्र आहात. बरं, वेळ झाली आहे पुढील गीताकडे जाण्याची. अजूनही वेळ आहे, थोडासाच वेळ आहे. आपण नक्की कॉल करू शकता 02245154134, 02245154135 वर.

0: हॅलो फार्मर्स, हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि वेळ अगदी थोडासा शिल्लक आहे. सर, या प्रोसेस बद्दल जरा तुम्ही सांगा ना.
1: आता जे मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पोर्टलवरती शेतकरी महिलेने अर्ज करायचा आहे. तो अर्ज केला की सिस्टीमला तो अर्ज सबमिट होतो. सिस्टीमला जातो म्हणजे कृषी विभागाच्यातील सहाय्यक कृषी अधिकारी जे आहेत, प्रत्येक गावचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, हे पदनिर्देशित अधिकारी आहेत. हे महिला प्रमाणपत्र प्रमाणपत्र वाटपासाठी पदनिर्देशित अधिकारी जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते सर्व अर्ज
0: जमा होतील.
1: मग ते अर्ज जेवढे जे अर्ज आलेले आहेत ते संबंधित गावाच्या ग्रामसभेसमोर त्यांना अर्ज सादर करायचे आहेत. नियमित ग्रामसभा असेल किंवा विशेष ग्रामसभा आयोजित करून त्या ग्रामसभेसमोर हे अर्ज सादर करायचे आहेत. आणि ह्या कायद्यानुसार ग्रामसभेला सर्वाधिकार दिलेला आहे. अर्ज नाकारायचा किंवा स्वीकारायचा एक स्वीकार ह्याच्याबाबत एक सर्वाधिकार हा ग्रामसभेला दिल्यामुळे ग्रामसभेने तो अर्ज स्वीकारला की 7 दिवसाच्या आत तिला ते प्रमाणपत्र मिळतं, 15 दिवसाच्या आत. आणि जर तो नाकारला गेला तर 7 दिवसाच्या आत ग्रामसभेला तिला लेखी कळवावं लागेल की आपला अर्ज नाकारलेला आहे.
0: बरं, धन्यवाद सर, आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आम्हाला अशी उपयुक्त माहिती दिली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. संदीप जाधव सर, शेतकरी प्रमाणपत्राविषयी इतक्या सोप्या आणि उपयुक्त पद्धतीने आपण आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, ही माहिती आपल्या घरातील महिला शेतकऱ्यांपर्यंत, शेजारील शेतकऱ्यांपर्यंत आणि गावातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा, कारण माहितीचा प्रसार झाला तरच संधी वाढतात आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तरच प्रगतीचा मार्ग सुकर होतो. श्रोतहो, मी संदीप लोखंडे आपला निरोप घेतो. शेती समृद्ध होवो, शेतकरी सक्षम होवो आणि आपल्या शेतकरी भगिनींच्या कष्टांना योग्य ओळख मिळो, हीच सदिच्छा. हॅलो फार्मर शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजचा कार्यक्रम इथेच संपतो. श्रोते हो, आत्ताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.